103.3 MHz हे आकाशवाणी चंद्रपूरकर आहे. आज रविवार भारतीय सौर सराज जैश शके 1946 अर्थात 7 जून 2026 सकाळचे 5:59 होते. आमच्या आजच्या प्रसाराला मंगल वाद्यानं प्रारंभ करू.

लता मंगेशकर आणि करेंनी गायलेली संत तुकारामांची ही रचना आपण ऐकत संगीत होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि आता कार्यक्रमात ऐकूया पंडित जेंद्र अभिषी यांनी गायलेला संत एकनाथांचा अभंग संत राम फाटक यांचे.

किशोरी अमोणकर यांनी गायलेला संत तुकारामांचा हा अभंग आपण ऐकलत आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातील ही देशभक्ती रचना.

0: मंगल प्रभात भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:30 आणि 10 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत चिंतन. आज यात मोह याविषयी डॉक्टर रवींद्र शेंडे यांचे विचार ऐकूया.
1: जीवन जगण्यासाठी मोह आवश्यक आहे. ज्याला जीवनात मोह नाही त्याचे जीवन मृतमय होय. जीवनच मोहमय मायामय आहे. जीवनाचा आधारच मोह असतो. कुणाला श्रीमंतीचा, कुणाला सौंदर्याचा. श्रीमंत असेल अधिक श्रीमंत होण्याचा, सौंदर्यवान असेल तर अधिक सौंदर्य होण्याचा मोह असतो. एकदा मोह निर्माण झाला की त्यातून सुटका नाही. मोह लोभ हा विकार आहे. मुंग्या जशा साखरेला चिकटून बसतात त्याप्रमाणे माणसाला एखाद्या गोष्टीचा लोभ निर्माण झाला, मोह निर्माण झाला, मोह उत्पन्न झाला तर सुटता सुटत नाही. हा माणूस स्वतःचाच विचार करतो. तो दुसऱ्यांच्या भावनांची कदर करत नाही. दुसऱ्यांचे मन दुखवून स्वतः श्रीमंत होण्या धन्यता मानतो. कारण त्याला पैशाचा मोह लोभ असतो. लोभी नर कंगालाची दुःखी होतो, दुःख देतो. निलोभी सदा सुखी ईश्वर सदा त्याला देतो. जीवनात पसरलेला मोह माया लोभांचा मायाजाल जीवन व्यापून टाकतो. जीवन निष्क्रिय व अर्थहीन करून टाकतो. माकडे मुठ्ठी धरणे फुटाने गुंते न तेने हात तेते असे तुकाराम महाराज म्हणतात. ते उगीच नव्हे, मोह निर्माण करण्यास आपले मानवृत्ती कारणीभूत होते व त्यातून तृष्णा निर्माण होऊन जीवनात दुःखे निर्माण होतात. शरीराची भूक भागवण्यासाठी आहार ग्रहण करणे ही नैसर्गिक आवश्यकता आहे. परंतु जीवनात आंबट गोड तिखट चटपटे पदार्थ खाणे ही तृष्णा, तहान लागली की स्वच्छ शीतल जलग्रहण करणे ही नैसर्गिक असते. परंतु चवीसाठी तहान नसताना सुद्धा स्वादिष्ट पेय पित राहणे ही तृष्णा होय. हा एक प्रकारचा मोह आहे. अशा माणसाला सर्व काही मिळाले तरी सुद्धा त्यांचा मोह लोभ सुटत नाही. म्हणून मनावर ताबा ठेवला पाहिजे. समर्थ रामदास म्हणतात, नको नको रे मला लोभ हा अंगीकारू, पुरेना जनी लोभ रे क्षोम त्याले. अति लोभ त्याला क्षोम होईल जाणा, नसे लोभ क्षोम नैना दैन्य माना. मनातील तृष्णेमुळे व मनात पोचलेल्या आसक्तीमुळे अहंकार वाढतो. एखाद्या गोष्टीचा हाव सुटला, मनात मोह निर्माण झाला व त्याला अनुसरून आसक्ती पुरवली की इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या की अहंकार वाढतो. या आसक्तीस इतका गुरफडला जातो, डुबतो की त्यालाच मोह म्हणतात. एखादा मोह निर्माण झाला की स्वतःचा स्वार्थाचा विचार करतो व मी व माझे म्हणत आयुष्य जगतो. मोहापासून मुक्तता झाल्याशिवाय जीवनात सुख प्राप्त होत नाही. प्रभूला याचना करा, हे प्रभू मला मोहाच्या जाळ्यात अडकवू नकोस. मन शुद्ध व सात्विक असू दे. आपली विवेक शक्ती सर्व जागृत ठेव. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. ज्ञानेश्वराचा अर्जुन एके ठिकाणी म्हणतो, गंतलो होतो अर्जुनपणे, मी मुक्त झालो तुझेपणे. आरा पुसणे सांगणे दोन्ही नाही.
0: आपण चिंतन ऐकलत. मोह याविषयी डॉक्टर रवींद्र शेंडे यांचे विचार आपण ऐकलेत. चिंतन आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं.

0: शक्रांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: एकशे तीन मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:35 झालेली आता आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊया. रूपरेषा तर आपण ऐकू शकाल. आजचे काही दिनविशेष. कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र 6:40. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्हीही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सुप्रभात 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्राहून. 7:40 करिअरच्या नव्या दिशा अर्थात करिअर मार्गदर्शन फार्मसी क्षेत्रातील प्रवेश आणि करिअरच्या संधी संदर्भात डॉक्टर तुषार सांबरे प्राचार्य यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित केली जाईल. 7:50 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 हिंदी चित्रपट गीतं प्रसारित केली जातील. 8:40 बालसभा बालश्रोत्यांसाठीचा हा कार्यक्रम श्री पी एम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक महानगरपालिका चंद्रपूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम आज आपल्याला ऐकता येईल. 9:00 ते 10:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 10:30 सहवासाची सोनं पावले यात आज श्री महादेवराव राजूरकर आणि सौ सीता राजूरकर भद्रावतीचे हे श्रोते यांच्याशी ऐश्वर्या भालेराव यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. 11:00 युवा स्पंदन वाचन गायन आणि कविता लेखनाची आवड असलेली युवा मैत्रीण अंजली पोतराजे गुहे हिची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत यात आपण ऐकू शकाल. 11:30 आठवणींच्या लहरी 90 वर्षांचा प्रवास हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जाईल. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता आजचे म्हणजे 7 जूनचे काही दिनविशेष जाणून घेऊया. आज जागतिक अन्न सुरक्षा दिन आहे. 1893 महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभाची चळवळ आजच्याच दिवशी सुरू केली. 7 जून 1979 या दिवशी भारतानं भास्कर 1 या उपग्रहाचं यशस्वी उड्डाण केलं. 1981 चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म झाला. भारतीय लॉन टेनिस खेळाडू पद्मश्री जिता मेहरा भूपती यांचा आजच्याच दिवशी 1974 जन्म झाला. दिग्दर्शक पटकथाकार लेखक आणि पत्रकार के ए अब्बास यांचा जन्म 7 जून 1914. मुंबई दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तवाहक प्रदीप भिडे यांचं आज पुण्यस्मरण. 2022 त्यांचं निधन झालं. श्रोते आपण ऐकत होतात आजचे म्हणजे 7 जूनचे काही दिनविशेष. दिनविशेष आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकलेत.

लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. 6:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्र.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये बियाण्यांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी निरनिराळ्या पद्धती कोणत्या आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. शेतातील मशागतीच्या कामासोबतच येणाऱ्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यांची तडजोड आपल्याला करून ठेवावी लागते, कारण बियाणे हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक आहे. जर बियाण्यांची शुद्धता आपण राखली तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं, तेव्हा आपल्याला बियाणे खरेदी करताना विश्वासपात्र ठिकाणाहून बियाणे खरेदी करावे लागेल. प्रमाणित बियाण्यांची उगवण क्षमता तपासलेली असली तरी सुद्धा आपल्याला शेतात झाडांची योग्य संख्या राखण्यासाठी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणं अतिशय महत्वाचं आहे. यासाठी घरच्या घरी उगवण पाटावर, टॉवेलवर किंवा कुंडीत 100 बियाण्यांची लागवड करून त्यांचे अंकुरण मोजावं, जेणेकरून आपला बियाण्यांची किती उगवण क्षमता आहे हे कळेल आणि त्याप्रमाणे बियाण्यांचं प्रमाण वाढवून झाडांची योग्य संख्या प्रति हेक्टरी राखता येईल. त्यासाठी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणं अत्यंत महत्वाचं आहे. पेरणीपूर्वी काही बियाणे जर आपण रात्रभर पाण्यात ओले करून ठेवले तरी सुद्धा उगवण क्षमतेमध्ये वाढ झालेली दिसून येते. पूर्वी सुद्धा कपशीच्या बियाण्याला शेण पाण्याची बीज प्रक्रिया करीत असत, त्यामुळे बियाणे पेरण्यास सोपे जात होते. कपाशीसारख्या बियाण्याला आम्ल प्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढवण्यास मदत होत असते, पण अशा प्रकारची बीज प्रक्रिया ही शिफारशीप्रमाणे करणे गरजेचे आहे, अन्यथा बियाणे खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. धण्यासारख्या काही बियाण्यांना केवळ घासल्यामुळे सुद्धा त्याचा उगवण क्षमतेवर चांगला परिणाम दिसून येतो. काही बियाण्याला आपण रासायनिक प्रक्रिया करतो, अशी बीज प्रक्रिया केल्यामुळे त्यातील सुप्त अवस्था निष्क्रिय होऊन चांगली उगवण क्षमता दिसून येते. पेरणीपूर्वी मक्यासारख्या बियाण्यांना 35-38 degrees तापमानात जर आपण वाळवून ठेवलं तर त्याची उगवण क्षमता चांगली राहून झाडांची प्रति हेक्टरी अपेक्षित संख्या आपल्याला मिळते. काही पिके जसं ओवा, तीळ यांचं बियाणं अतिशय लहान आकाराचं असल्यामुळे अशा बियाण्यांची योग्य संख्या राखण्याच्या दृष्टीने समप्रमाणात वाळू मिश्रित करून झाडांची योग्य संख्या राखण्यासाठी आपल्याला मदत मिळते. कडधान्यवर्गीय द्विदल बियाण्याला सुद्धा गरम पाण्याची प्रक्रिया केली असता अंकुराचं प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यासाठी 80° सेल्सिअसवर पाणी गरम करून बियाण्याच्या प्रकारानुसार 1-5 minutes बियाणे पाण्यात बुडवून ठेवून पेरणीसाठी उपयोगात आणता येतं. सोयाबीन सारख्या पिकांचे बियाणे जर 4 centimeters पेक्षा जास्त खोलीत टाकल्या गेले तर त्याची उगवण होत नाही आणि पर्यायाने झाडांची संख्या कमी होते, म्हणून बियाणे हे योग्य खोलीतच टाकले जाईल याची काळजी घेणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सरळ शुद्ध वाणाचे स्वतःचे बियाणे स्वतःच घरच्या घरी तयार केलेले बियाणे स्वतःच वापरा. त्यासाठी घरच्या घरी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी आणि त्यावर रासायनिक तसंच जैविक बीज प्रक्रिया करणेही महत्वाचं आहे. थायरम 3 grams per kilo बीज प्रक्रिया केल्यास जमिनीतील आणि बियाण्यांमधील बुरशींपासून उद्भवणाऱ्या रोगांना आपण टाळू शकतो. अशा प्रकारे जर आपण बियाण्यांची काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला त्याचा परिणाम आपल्या होणाऱ्या उत्पन्नात दिसून येईल. पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: कृषी वाणी शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्र आपण ऐकलं. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
4: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकारक्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते. त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतू बदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्यनेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाक घरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते. मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुस ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशा वेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.
3: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाई जुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिवासाची अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून इसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जागं करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानरं जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जागं करतात. हरिण सांबर चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारीच तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवळ गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून हे वटवाघळ इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं खारी बाहेर राहणारी वटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते. त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवस रात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कूजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादे टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला.

6:55 झालेली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुप्रभात. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मुक्ता बोझावर हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, मानवाच्या 3 मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. आयुष्य निरोगी स्वस्थ तर सारं काही मिळवलं असं आपण म्हणतो, आणि हे निरामय आरोग्य लाभतं ते शरीराला सारे प्रथिनं, कार्बोदक आणि खनिज देणाऱ्या अन्नामुळे. पोटभर खायला मिळणं ही देखील आजही अनेकांची मोठी समस्या होऊन राहिलेली आहे. खायला मिळणारं ताटात पडलेलं अन्न हे आपल्यासाठी अमृत ठरावं हे खरं तर सर्वांनाच अपेक्षित असतं, पण सुरक्षित, पौष्टिक, पुरेसं अन्न मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार असूनही तो पूर्ण होईलच याची आज तरी ग्वाही देता येत नाही. अनेकदा दूषित अन्नामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळतं, कधीतर जीवावर सुद्धा भेदतं. आणि याच विषयाला घेऊन आरोग्याचं रक्षण करणं, अशा दूषित अन्नाला प्रतिबंध करणं हा उद्देश घेऊन जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 7 जूनला साजरा होतो. संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेनं 2019 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरात लाखो लोक आजारी पडतात, विशेषतः लहान मुलं याला चटकन बळी पडतात. कमी वयात प्रतिकार शक्तीही कमी असल्यामुळे लहान मुलं याला चटकन प्रभावित देखील होतात. म्हणूनच अन्न घेताना, ग्रहण करताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. अन्न खरेदी करताना, साठवताना आणि शिजवताना आपण सजग राहणं गरजेचं आहे. अगदी ताजं अन्न खाणं हे तर प्रत्येकाला नेहमीच शिकवलं जातं. अन्न शिळं होऊ देऊ नये, शिळं झालं तरी ते खाऊ नये हे वारंवार आपल्याला सांगितलं जातं. पण लाखो लोक नोकरी व्यवसायानिमित्त घरदार सोडून बाहेरगावी राहतात. अशावेळी आपल्या ताटात काय पडतंय हे जाणून घेण्यास आपण असमर्थ असतो. अशावेळी वारंवार दूषित अन्नानं प्राणहानी झाल्याच्या देखील बातम्या कानावर येतात. फूड पॉयझन झालंय हा अगदी वारंवार ऐकू येणारा शब्द. मग यामुळे अनेकदा पैशांची, जीविताची हानी होतेच. यासाठी साठवणूक करताना, अन्नपदार्थांची जपणूक करताना शेतकरी, व्यापारी, दुकानदार, अन्न उत्पादक, ग्राहक आणि विक्रेते साऱ्यांनीच अन्न सुरक्षेची ही जबाबदारी पार पाडायला हवी. जर हे अन्न चुकीच्या ठिकाणी साठवले किंवा चुकीच्या पद्धतीने साठवले तर जीवाणूंमुळे दूषित झालेल्या अन्नानं मुलं मृत्यूमुखी पडतात. हा आकडा दरवर्षी जवळपास 25 लाख एवढा धडकी भरवणारा आहे. त्यामुळे केवळ जागरूकतेच्या माध्यमातूनच आपण याला आळा घालू शकतो. आपली भूमिका प्रत्येकानं जर काळजीनं पार पाडली तर येणारा धोका आपण सहज टाळू शकतो. ताजं, सकस, पौष्टिक अन्न प्रत्येकाला मिळणं ही प्रत्येकाची गरज आहे, अधिकार देखील आहे, आणि त्यानं त्याचा आदर करावा हेच आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांगणं. आजकाल बाहेर जेवण्याचे, रस्त्यावरील हातगाड्यांवर विविध पदार्थ चाखण्याचं प्रमाण फारच वाढलंय. अशावेळी हे अन्न उघडं, माशा बसलेलं किंवा धूळ मिश्रित राहूच शकतं. याचा विचार प्रत्येकानं काळजीनं करायला हवा. चवीचं खायला मिळावं म्हणून आपण अनेकदा काय खातोय ते कुठल्या परिस्थितीत तयार झालंय, शुद्धतेचा विचार केला गेलाय का, त्याचा ताजेपणा हा प्रश्न, हे सारेच प्रश्न अनुत्तरित राहतात. किंबहुना कुणी ते विचारतच नाही. मग अनेकदा याचे दुष्परिणाम आपल्याला त्याला सामोरे जावं लागतं. तेव्हा आजच्या दिवशी हा प्रण करूया आणि अन्न सुरक्षेविषयी जागरूक होऊया, जागरूकता वाढवूया. आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. आलेख आणि निवेदन होतं मुक्ता बोझावार यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय. कन्फ्युजन ही कन्फ्युजन
2: है, सॉल्यूशन कुछ पता नहीं. बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.
4: श्रुती उत्तरा केळकर आणि सहकार्याने गेलेले जगदीश केबुडकरांचं गीत ऐकूया. संगीत राम कदम यांचे, चित्रपट सुशीला.

यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

0: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
1: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलंय आणि डॉक्टरचं चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
0: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: श्रोत्याहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
3: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
2: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
4: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
2: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंड.
5: अहो काकू रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडी तर टिकले.
6: हो रे बाबा कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा पण आता नाही करणार.
5: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
6: आता मी पण घेते.
7: स्वच्छ घर स्वच्छ परिसर शुद्ध मोकळी हवा
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
7: दूर दूर सर्व दूर रानवना रसिक श्रोत्यांच्या काना मनात
8: आकाशवाणी
7: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
8: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
9: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
10: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ 3रा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी

0: सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
1: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे ACS महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त, 2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली. तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353वा शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात

0: आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून महाराजांच्या पुतळ्यातून महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
0: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावात भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमी भाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तळांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी QR कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खतवितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक, हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 90.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्य राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं

0: रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: अहो स्वच्छतेची शपथ नेतली का? आम्ही तर शाळेत गेली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर स्वच्छ परिसर शुद्ध मोकळी हवा
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22:13 झालेत.
5: मैत्रिणींनो गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रम येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यू ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
4: अभिजात मराठी आपली मराठी.

0: lagi.
1: Api lagi.
0: Abija Marathi.
1: Api lagi.
2: श्रोते हो नमस्कार. मी वासंती काळे. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: मॅडम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी खंड 11 या स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
3: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोदन्या शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
2: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे. तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडं सांगा.
3: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12 खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात 1667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अत्यंत अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
2: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषय

0: नोंदींच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही ब चं सांगितलं आणि नंतर भ आणि म चं सांगितलं, भ ते म, तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
1: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानव विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्त्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
0: त्याच मोठी व्याप्ती आहे.
1: हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
0: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
1: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बा भ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच, पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद, म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे. आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
0: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड, म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे, तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
1: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदेमंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळं

0: हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे आकाळी केली आहे.
0: हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खर तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचा. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळं, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: aquí.
1: Aquí, Maraki.
0: Abhija, Maraki.
1: Aquí, Maraki.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही संक्षेपित केला. 7:40 झालेली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत करिअरच्या नव्या दिशा. आज यात फार्मसी क्षेत्रातील प्रवेश आणि करिअरच्या संधी या संदर्भात डॉक्टर तुषार सांबरे प्राचार्य यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.

0: करियरच्या नव्या दिशा.
1: करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपण बघतो आहोत की बरेच असे क्षेत्र आहे ज्यात 10वी आणि 12वी नंतर विविध क्षेत्रात ती व्यक्ती प्रवेश घेऊ शकते, करिअरच्या संधी देखील उपलब्ध करू शकते. श्रोते हो, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असेच नाही तर बरेच असे क्षेत्र आहे ज्यात आज विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. आरोग्य सेवेशी थेट जोडलेले जे क्षेत्र आहे ते म्हणजे फार्मसी. तर श्रोते हो, याच विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक आणि यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर तुषार सांबरे सरांना. तर सर, कार्यक्रमात आपले अगदी मनापासून स्वागत आहे. सर नमस्कार.
2: नमस्कार. धन्यवाद मॅडम आणि सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. विद्यार्थी आणि पालकांसाठी फार्मसी क्षेत्राबद्दल माहिती देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
1: सर, जसं आज आपण बघतो की सर्वसाधारण व्यक्तींना बरेचदा प्रश्न पडतो की कोणत्या क्षेत्रात जावं की आपल्याला पुढे चांगली संधी मिळेल, तर यात जसं आपण बघतो आहोत की फार्मसी क्षेत्र, तर हे जे फार्मसी क्षेत्र आहे हे नेमकं काय आहे?
2: मॅडम, खूप छान प्रश्न आहे. फार्मसी म्हणजे औषध निर्मिती, औषधाचे योग्य ज्ञान आणि त्याचा सुरक्षित वापर आणि रुग्णांपर्यंत योग्य औषधे पोहोचण्याचे विज्ञान. आरोग्य सेवेत डॉक्टर जितके महत्वाचे आहेत तितकीच महत्वाची भूमिका फार्मासिस्टची देखील आहे मॅडम. आपण मेडिकलमध्ये औषधे घ्यायला जातो तेव्हा योग्य औषध, त्याचा योग्य डोज आणि योग्य माहिती देणारी व्यक्ती म्हणजे फार्मासिस्ट. थोडक्यात सांगायचं झाल्यास आरोग्य सेवेत फार्मसी क्षेत्रात मोठी भूमिका आहे मॅडम.
1: आपण बघतो की ही जी फार्मसी क्षेत्र आहे हे मेडिकल दुकाना पुरताच आज मर्यादित नाहीये, तर बाकीच्या क्षेत्रात देखील फार महत्वाची भूमिका बजावते.
2: अगदी बरोबर मॅडम. आज अनेकांना वाटतं की फार्मसी म्हणजे फक्त मेडिकल स्टोअरच, पण प्रत्यक्षात फार्मसी क्षेत्र खूप मोठे आहे. फार्मसी म्हणजे हॉस्पिटल, औषध निर्मिती उद्योग, संशोधन क्षेत्र, गुणवत्ता नियंत्रण, मार्केटिंग. फार्मसी म्हणजे सरकारी नोकऱ्या, स्वतःचा व्यवसाय, परदेशात सुद्धा संधी, अशा अनेक क्षेत्रांचे दार उघडणारे करिअर म्हणजे फार्मसी क्षेत्र.
1: अच्छा. तर सर, जसं आपण या फार्मसी क्षेत्रासंदर्भात सांगत आहात, तर विद्यार्थ्यांच्या मनातला एक जो प्रश्न असतो, 12वी नंतर फार्मसी क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकी कोणती पात्रता हवी असते?
2: होय मॅडम, फार्मसीमध्ये मुख्यतः दोन लोकप्रिय कोर्सेस आहेत, एक डिप्लोमा इन फार्मसी आणि बॅचलर इन फार्मसी. डिप्लोमा फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि डिग्री फार्मसी हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. डी फार्मा करिता म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी करिता 12वी विज्ञान शाखा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यात मुख्य विषय म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा मॅथ्स, दोन पैकी एक कोणताही विषय चालतो. आणि याच्या व्यतिरिक्त ऍडिशनली जर बी फार्मा करायचं असेल तर सीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते मॅडम.
1: मग सर, यात किती टक्के मार्क्स हवे असतात?
2: इन जनरल मॅडम 35-45% पात्रता ही असते, परंतु कोर्सेस व प्रवेश प्रक्रियेनुसार काही याचा निकष बदलू शकतो. तर त्याकरिता विद्यार्थ्यांनी बी फार्मा करिता महाराष्ट्र सीईटी सेल व डिप्लोमा इन फार्मसी करिता डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन ह्या 2 वेबसाईटवर त्यांना प्रवेश प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकते मॅडम.
1: तर यात आरक्षणाचा फायदा देखील होतो का?
2: होय मॅडम. फार्मसी ऍडमिशन करिता विद्यार्थ्यांना त्यांच्या कास्टनुसार आरक्षणाचा फायदा होतो आणि काही कॉलेजेसला मॅडम मायनॉरिटीचा दर्जा प्राप्त असतो. बहुतांश विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत नसते. तर ज्या कॉलेजेसला मायनॉरिटीचा दर्जा हा 2 विभागात डिव्हाइड असतो, एक तर लँग्वेस्टिक मायनॉरिटी आणि एक असते रिलीजियस मायनॉरिटी, या मायनॉरिटी कॉलेजेसचा फायदा ओपन कॅटेगरीच्या मुलांना खूप जास्ती होतो. विद्यार्थी त्यांच्या मातृभाषे किंवा त्यांच्या रिलीजन प्रमाणे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात मॅडम.
1: तर सर, यात जसं आपण मगाशी विषय घेतला की डी फार्मसी, तर हे जे डी फार्मसी आहे हे नेमकं काय आहे?
2: डी फार्मसी मॅडम हा 2 वर्षात संपूर्ण आणि 2 वर्ष कम्प्लीट होणेवाला हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. त्याच्यामुळे स्वयंरोजगारसाठी तुम्ही 2 वर्षात पात्र ठरू शकता. ही या कोर्सचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. त्यात तुम्ही लवकरच नोकरीची संधी प्राप्त होईल. तुम्ही स्वतःचं मेडिकल चालू करू शकता किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलमध्ये जी फार्मसी असते त्याच्यात तुम्हाला संधी मिळू शकते मॅडम.
1: अच्छा. म्हणजे जसं म्हणूया आपण की कमी कालावधीत करिअर सुरू करायचं असेल तर डी फार्मसी हा एक चांगला पर्याय.
2: अगदी योग्य मॅडम. विशेषतः ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी डी फार्मसी करून लगेच सरकारी नोकरी किंवा स्वतःचा मेडिकल व्यवसाय सुरू करू शकतात मॅडम.
1: अच्छा. तर

0: सर, जसं आपण बघतो की महाराष्ट्रात शिष्यवृत्ती दिली जाते, तर या शिष्यवृत्ती संदर्भात आपल्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, मुद्दा आहे मॅडम. बहुधा विद्यार्थी किंवा पालक हे कॉलेजमध्ये किंवा ऍडमिशन करता जात नाही की कॉलेजची फीज आपण भरू शकणार नाही. त्याकरिता मी सांगू इच्छितो मॅडम की महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना चालू केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करावा लागतो. यात आपापल्या कास्टप्रमाणे ईबीसी स्कॉलरशिप, एससी स्कॉलरशिप, एसटी, ओबीसी, एसबीसी, विजेएनटी ह्या विविध स्कॉलरशिप मिळतात. तसंच मायनॉरिटी विद्यार्थ्यांसाठी मायनॉरिटी स्कॉलरशिप, इकॉनॉमिकल वेव्हिअर सेक्शन बेनिफिट हे चालू केले आहेत. आणि ऍडिशनली मागील 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी महिला किंवा मुलींसाठी स्पेशली स्कॉलरशिप स्कीम चालू केलेली आहे. त्यात कोणत्याही कास्टची, कोणत्याही रिलिजनची विद्यार्थिनी असेल तर तिला मोफत शिक्षण आहे. तर विद्यार्थ्यांनी, स्पेशली मुलींनी, या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, मी असं आवाहन करतो मॅडम.
0: खरंच खूप छान शिष्यवृत्ती संदर्भात सर आपण सांगितलं. म्हणजे कसं की आर्थिक अडचणीमुळे शिक्षण यांना थांबवण्याची आवश्यकता नाही.
1: आज बिलकुल शिक्षण थांबवायची गरज नाही. आज शासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं आहे. योग्य माहिती घेतली तर अनेक विद्यार्थ्यांना फी मध्ये मोठी बचत मिळू शकते मॅडम.
0: तर सर, आज आपण बघतो की विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास तर करत असतो, पण बरेचदा काय होतं ना की नीट मध्ये अपेक्षित मार्क्स मिळत नाही, किंवा असे विद्यार्थी ज्यांना सीईटी परीक्षा देता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी डी फार्मसी हा चांगला पर्याय ठरू शकतो का? काय वाटतं आपल्याला?
1: अगदी नक्की मॅडम. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याने डॉक्टर व्हावं असं नाही. आरोग्य क्षेत्रामध्ये फार्मसी हे खूप मोठं आणि आदरणीय क्षेत्र आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा देता आली नाही, त्याकरिता डी फार्मसी कोर्स हा फार्मसी क्षेत्रात करिअर करायसाठी उत्तम पर्याय व सुवर्ण संधी आहे मॅडम.
0: नक्कीच. तर सर, मग यात प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते?
1: विद्यार्थ्यांना जर बीफॉर्म करायचं असेल तर त्यांना सीईटी सेल थ्रू, वेबसाईट थ्रू त्यांना जाऊन ऍडमिशन प्रक्रिया करू शकतात. आणि डी फॉर्म करिता डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. आणि याच्यातही अजून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एआरसी सेंटरची स्थापना केली आहे. फॅसिलिटेशन सेंटर सुद्धा म्हणता येईल त्याला. हे जे त्या त्या शहरातील किंवा गावातील जे काही निवडक महाविद्यालय आहे, इथे ही सुविधा मोफत उपलब्ध आहे. आणि त्याच्यात तुम्ही जर गेले तर तुम्हाला त्याचे कोर्सची संपूर्ण माहिती, डॉक्युमेंट्स कोणते लागतात त्याबद्दल माहिती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे ऑप्शन फॉर्म भरणे आणि पुढील मार्गदर्शन हे विद्यार्थी व पालकाला मोफत उपलब्ध आहे. तर पालकांनी विविध एआरसी सेंटरला जाऊन ही माहिती घ्यावी मॅडम.
0: नक्की सर. सर, आताच आपण जसं डॉक्युमेंट संदर्भात म्हटलं, तर नेमकी मग कोणती डॉक्युमेंट्स आवश्यक असतात?
1: मॅडम, विद्यार्थ्या इन जनरल डिफॉर्म करिता 10वी 12वीची मार्कशीट, टीसी, डोमेस्टिक नॅशनॅलिटी, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, इन्कम सर्टिफिकेट हे लागतात. या कागदपत्रामध्ये त्यांच्या कास्ट प्रमाणे कमी जास्ती डॉक्युमेंट लागू शकतात. आणि जर तुम्हाला बीफार्मा करता जायचंय तर या डॉक्युमेंट व्यतिरिक्त तुम्हाला सीईटीचा स्कोअर लागणार आणि कास्ट व्हॅलिडिटी लागणार मॅडम.
0: अच्छा. तर सर, जेव्हा या विद्यार्थ्यांना कॉलेज निवडायचं असेल तर नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हवं असं आपल्याला वाटतं?
1: मॅडम, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण की तुमचं जे शिक्षण आहे किंवा एज्युकेशन आहे तुमच्या भविष्यात करिअरशी निगडीत असतं. त्यामुळे मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करील की त्यांनी आपल्या जवळपासच्या, त्यांना ज्या कोर्सला जायचं आहे तर त्यांनी जवळपासच्या कॉलेजला प्रत्यक्षात भेट देऊन कॉलेजबद्दलची माहिती घ्यावी. जसं फार्मसी जर क्षेत्र असेल तर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचं अप्रुव्हल त्या कॉलेजला आहे की नाही, अनुभवी शिक्षक, प्रयोगशाळा सुविधा, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट उपलब्ध आहे की नाही हे बघावं. मागील 5 वर्षाचा निकाल व शैक्षणिक वातावरण ह्या गोष्टी त्यांनी तपासून बघाव्यात.
0: नक्की सर. एकदा एखादा कोर्स किंवा कॉलेजचं तेवढं शिक्षण आटोपलं की प्रत्येकच पालकांना एक प्रश्न पडतो की जॉबचं कसं, नोकरीचं कसं आणि संधी नेमक्या उपलब्ध होतील की नाही. तर या डिफार्मसी संदर्भात आपण काय सांगाल? नोकरी संदर्भात कशा पद्धतीने संधी आहे?
1: हा डिफार्मा, मी जसं आधी सांगितलं, हा एकमेव असा कोर्स आहे की तो तुम्हाला 2 वर्षानंतर एक प्रोफेशनल एज्युकेशन देऊन नोकरी किंवा व्यवसायासाठी पात्र करतो. याच्यात प्रामुख्याने गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे गव्हर्नमेंट फार्मसी, मेडिकल स्टोअर, फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये प्लेसमेंट, क्लिनिकल फार्मसी, औषध वितरण विभाग यामध्ये नोकरीच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत मॅडम.
0: अच्छा. सर, मग या डिफार्मसी मध्ये जसं गव्हर्नमेंटचे जॉब असतात त्यात देखील संधी काही उपलब्ध आहेत का?
1: हो मॅडम, त्याच्यात गव्हर्नमेंट हॉस्पिटल

0: फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, रेल्वे फार्मासिस्ट, मिलिटरी फार्मसी सर्व्हिसेस आणि ESI हॉस्पिटल्स यामध्ये तो रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून जॉब करू शकतो मॅडम.
1: अच्छा, तर सर जसं डी फार्मसी या क्षेत्रामध्ये एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करण्याची देखील संधी उपलब्ध होती का मग यांना?
0: हो नक्कीच मॅडम, आफ्टर डी फार्मा कोर्स झाल्यानंतर तो स्वतःचं होलसेल डिस्ट्रीब्युशन, रिटेल शॉप, सर्जिकल सप्लाय, जेनेरिक मेडिकल स्टोअर असे व्यवसाय तो सुरू करू शकतो. आज हेल्थ केअर क्षेत्र झपाट्याने वाढत असल्यामुळे व्यवसायाच्या संधी सुद्धा वाढत आहेत मॅडम.
1: अच्छा सर, या डिफार्मसीमध्ये रिसर्च हे देखील असतं, तर हे नेमकं काय असतं सर?
0: रिसर्च म्हणजे मॅडम नवीन औषध काम केलं जातं, औषधे अधिक सुरक्षित आणि प्रभावी कसं बनवता येईल यावर संशोधन केलं जातं, तर हे जबाबदारीचे आणि प्रतिष्ठेचं क्षेत्र आहे मॅडम.
1: सर मग ही जी डी फार्मसी आहे हे पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो?
0: जसं आपण आधी डिस्कस केलं त्याप्रमाणे तो स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. डी फार्माचा 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर आम्ही त्याला मॅडम 3 महिन्याचं ट्रेनिंग हे अभ्यास कंपल्सरी केलेलं आहे. तो कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये तो 3 महिन्याचं ट्रेनिंग करतो. मग महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलमध्ये तो रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करतो आणि त्याला मग रजिस्टर फार्मसीचं सर्टिफिकेट पुढील 1 ते 2 महिन्यात उपलब्ध होते आणि मग तो स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो.
1: अच्छा बरं, हे सांगितलं आपण आपल्या भारतामधला, परदेशातली स्थिती कशी आहे? इथे देखील मागणी आहे का परदेशात?
0: होय मॅडम, भारतापेक्षा परदेशात सुद्धा आपल्या फार्मसीची खूप सारी मागणी आहे. स्पेशली आपल्या इथून जे पासआउट झालेले विद्यार्थी गल्फ कंट्रीजमध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, USA येथे सुद्धा फार्मसी क्षेत्रात त्यांना संधी आहे. इथून त्यांचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना तिथे नॉमिनल एक एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. ते याच सर्टिफिकेटवर मग तिथे परदेशात ते काम करू शकतात मॅडम.
1: अच्छा, तर सर जसं हा जो फार्मसी क्षेत्र आहे हे मुलांसाठी आणि मुलींसाठी देखील आहे, तर मुलींसाठी हे क्षेत्र सुरक्षित आणि चांगलं करिअर मानलं जातं का, किंवा या संदर्भात आपण काय सांगा?
0: होय मॅडम, आज फार्मसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुली यशस्वीपणे काम करत आहेत. हॉस्पिटल, इंडस्ट्री, रिसर्च, क्वालिटी कंट्रोल, टीचिंग अशा अनेक सुरक्षित आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये मुलींना उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत मॅडम.
1: म्हणजे आपण म्हणूया की करिअर ग्रोथसाठी देखील हा चांगला पर्याय आज म्हणूया.
0: अगदी बरोबर मॅडम, फार्मसी क्षेत्रात सतत नवीन नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान येत असल्यामुळे प्रगतीच्या संधी कायम उपलब्ध असतात मॅडम.
1: मग या प्रॅक्टिकल देत असतात का?
0: हो नक्कीच मॅडम, यांचा जो सिलेबस असतो त्याच्यामध्ये जसं 10:30 ते 5 कॉलेज असेल तर त्यातला अर्धा वेळ मुलं प्रॅक्टिकल लॅबमध्ये घालवतात. प्रॅक्टिकलला खूप जास्त महत्व दिलं जातं. त्याच्यात प्रयोगशाळेमध्ये आम्ही प्रॅक्टिकल लॅब्समध्ये औषध निर्मिती, केमिकल टेस्टिंग, डोजेस प्रिपरेशन आणि प्रिस्क्रिप्शन हँडलिंग यासारख्या गोष्टी प्रत्यक्ष शिकवल्या जातात मॅडम.
1: अच्छा, म्हणजे हा जो अभ्यासक्रम आहे हा फक्त पुस्तकांपुरती मर्यादित नाही?
0: अजिबात नाही मॅडम, फार्मसी हे स्किल बेस्ड प्रोफेशन आहे मॅडम.
1: अच्छा, मग यात जसं आपण बघतो की इंडस्ट्रियल ट्रेनिंग देखील बरेच जण यात देखील मिळतं का मग?
0: हो नक्की, अनेक कॉलेजमध्ये जसं आमच्या हा करिक्युलमच्या भागमध्ये हॉस्पिटल ट्रेनिंग अँड व्हिजिट्स, इंडस्ट्रियल व्हिजिट्स आणि मेडिकल ट्रेनिंग आणि व्हिजिट्स हे सुद्धा दिलं जातं. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
1: तर सर, हे जे फार्मसी क्षेत्र आहे तर नेमके समाजसेवेमध्ये कशी काय भूमिका यात बजावता येते?
0: मॅडम, योग्य औषध माहिती देऊन त्याची जनजागृती करून आणि रुग्णांना मदत करून फार्मसी समाजासाठी मोठं योगदान देऊ शकतो. म्हणजे फार्मसिस्ट हा फक्त मेडिसिन देणारा सुद्धा नसून तो एक डॉक्टर आणि पेशंट मधील एक कन्सल्टंटची भूमिका बजावतो. म्हणजे तो त्याला मेडिसिनचा योग्य वापर कसा करायचा हे सुद्धा त्याला गाईड करतो. आणि कोरोना काळात आपण फार्मसिस्टची भूमिका जवळून बघितलीच आहे मॅडम.
1: अगदी अगदी. तर सर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या विद्यार्थ्यांना जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना आपण नेमकं काय संदेश द्याल?
0: मोठी स्वप्न बघा, सातत्याने मेहनत करा व योग्य क्षेत्र निवडा. फार्मसी क्षेत्र तुमच्यासाठी स्थिरता, सन्मान आणि समाजसेवेची संधी घेऊन येऊ शकतो. तुमचं भविष्य उज्ज्वल राहील. करिअर निवडताना फक्त ट्रेंड बघू नका, आपली आवड, क्षमता, भविष्यातील संधी लक्षात घ्या. फार्मसी हे केवळ करिअर नाही, समाजसेवेचंही माध्यम आहे. फार्मसी म्हणजे केवळ मेडिकल दुकान नाही तर आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. आज देशाला प्रशिक्षित फार्मसिस्टची गरज आहे.
1: नक्की सर, खरंच खूप छान उपयुक्त अशी आपण माहिती आपल्या शोध दिलेली आणि आजच्या या चर्चेमुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील फार्मसी क्षेत्राबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली, स्पष्ट दिशा मिळेल अशा संदर्भात आज आपण बोललात. 12वी विज्ञान शाखेनंतर चांगल्या

0: शोधात जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे क्षेत्र आहे आणि प्रत्येकानेच याचा विचार करावा. तर सर, आज आपण आपल्या श्रोत्यांना, आपल्या पालक आणि पालकांना, पाल्य आणि पालकांना अतिशय छान अशी माहिती दिली, छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम, आणि सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
0: आज आपण हा जो कार्यक्रम ऐकला तो आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा. विविध विषयात, विविध क्षेत्रात आपण नक्कीच प्रगती करू शकता. एक दोनच क्षेत्र आज नाही आहे, भरपूर असं क्षेत्र आहे ज्यात आपण प्रवेश घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने करिअरचे संधी उपलब्ध करून घेऊ शकता. तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
1: मॅडम,
0: तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: करिअरच्या नव्या दिशा.

0: करिअरच्या नव्या दिशा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट झाल्याची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS सर्व सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल. 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
2: NBA एक्रिकेटेड
3: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
2: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
3: यामधील अनुभवी प्राध्यापक
2: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
3: बजाज तंत्र निकेतन, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
2: 9209441985. मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट ग्रेजुएट BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.
4: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं लवलीन निगम. गृह मंत्री अमित शाह ने अंतर्राष्ट्रीय सीमाओं पर वित्तीय लेन देन, भवन निर्माण और संपत्तियों की खरीद बिक्री पर कड़ी

0: लो टिफिन पैटा राजू मोबाइल सोड
1: आओ ताई बँकेचा नंबर हवा आहे रिफंड नाही आला आहे आला लगेच कॉल करतो
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर
1: तुम्ही तर वाचवलं ताई
0: कमापासून नाही
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल

0: पिळा जास्त न फक बस एका क्लिक वर कमाल हसला.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
0: जाणकार बना सतर्क रहा.
2: अमृताराव या अभिनेत्रीने आपल्या चित्रपटांची सुरुवात केली अबके बरस या चित्रपटात जो 2002 आला होता. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट गाजलेत आणि वेगवेगळ्या पुरस्कारानं त्या सन्मानित झाल्या आपल्या अभिनयासाठी.

0: Baby.
1: के के आणि वसुंधरा दास यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलंय मैं हूं ना चित्रपटासाठी.

अमृता राव यांनी केवळ चित्रपटातनच नव्हे तर टेलिव्हिजनवर सुद्धा अनेक मालिकांमधनं भूमिका केल्या. द लेजंड ऑफ भगत सिंग, इश्वेक्स, मस्ती, हुना, दिवार, शौर्य, विक्ट्री आणि श्याम बेनेगल यांची वेलकम टू सज्जनपूर या चित्रपटांमधनं सुद्धा अमृता राव आपल्याला दिसल्या.

हिंदी चित्रपट संगीतापण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्यात आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं UPI आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद नॉर्वेच्या स्पर्धेत जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर मागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती LPG किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये आली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. IATA आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. IATA 370 हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यम आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असले दावे NTA ने म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं NTA ने समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही NTA ने नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 मधील भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला पूर्ण केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची UPI प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉइस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल आयभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री सुगी योनो परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोसडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सी व्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ऍप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3 बाद 368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार किरण कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं UPI आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळच्या 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत बालश्रोत्यांसाठी कार्यक्रम बालसभा.

नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमात सर्वप्रथम ना एकांचं गीत आपण ऐकूया आणि मग कार्यक्रमाकडे वळूया.

0: तर छोट्यांनो आजच्या बालसभा या कार्यक्रमात आपण पिं श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय महानगरपालिका चंद्रपूर या शाळेने सादर केलेला कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आणि यात सहभागी आहेत आर्या घोटेकर युगानी वाघमारे आणि ज्ञानमयी गजबिये आणि या कार्यक्रमाला सहकार्यलेला आहे शाळेचे मुख्याध्यापक शिवलाल इवाते शिक्षिका उमा कडपार अर्चना धुर्वे दीना गुरुपे प्रांजली कडू प्रणिता देशमुख कुंदा वांडे आणि सर्व शिक्षक वृंद चला तर कार्यक्रमाचा आनंद घेऊया
1: नमस्कार बालमित्रांनो आजच्या या बालसभा कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी पृथ्वी किशोर सागडे पीएससी सावित्रीबाई फुले सेमिंग उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मनपा चंद्रपूर विद्यार्थी बालसभा घेऊन येत आहोत
2: आदा नितीन घोटेकर नागपूर ही बोलता आपल्या समोर कविता आहे या कथेत भाऊ बहिणीचा प्रेम आपल्या बहिणीचं बोलतीने मावर घेतलं
3: नमस्कार माझं नाव आहे नितीन गोडल मी पाचवी विद्यार्थी माझ्या कथेचं नाव आहे माव पावसाचा काय खायचा तास नव्हता नदीला महा पूर आला होता पुराचा पाणी गावात शिरायला लागला होता या गावात हिरा नावाची बाई राहत होती 15-30 पोरं होती 2 दिवस झाले हिराच्या घरची चूल पेटली नव्हती खाय तर काही पत्ताच होता

0: नुसतं कुदाकाने येऊन पडू लागलो. पावसाकडे भर राजा मनात विचार आला. 8 दिवसापूर्वी आपल्या भावाचा सांगतो आला होता की बाई मला बघायला ये, मला बरं नाही. त्या वक्ताला नाही पण या वक्ता तरी गेलंच पाहिजे. भावाच्या गावात गेलं तर भाऊ मंत्रपणाला बोलायच नाही. हिराचा निर्णय पक्का झाला. ती भर पावसात निघाली. हिराचं माहेर नदीच्या पलीकडे होत. ती काहावर उभी राहिली. अय कसं जायचं ग? तिच्या बुद्ध्यावर पाणी आणि पोराच्या कमीत कपाय. कशी पैसे हिरा पलीकडच्या घावर बोली. आणि आता तिच्या माहेरी पोहोचली होती. भावाच्या घरासमोर दाती उभी राहिली. त्याचा भाऊ नाना दाखवला होता. तोंडात वेळाचा छान रंग होता. बाई समोर पाहताच खूप आनंदाने बायकोकडे पाहून म्हणू लागला. अगे ताई आत ये. असं म्हणून भावाने तोंड भरून स्वागत केले. तिने म्हणाली असा पावसात कसा आली स्वतः? त्यावर ती म्हणाली दादाचा मला सांगावा मिळाला होता. तेव्हापासून मला चैन पडणार म्हणाले. अववंश त्या घरीला आधी झाले यायचेच तर आधी का आला नाही. हिला काय बोलावं काही कडे ना. तरी पण हिरा म्हणाली यायचं होतं ग पण येणं झालं नाही. तशी पण हिरा बोलू लागली काय सांगू दादा या पावसाने दंडित के बघ पाऊस माझा जनचा वेळी झालाय. असं पाऊस राहिला जगणं मुश्किल होईल माझं. त्यावर नाना म्हणा अग आई इतक्या दिवसात आली सदा हा तू सांगतेस. हे वाक्य बायकोने ऐकता चहाची खाली ठेवत ती म्हणाले बघ इथे जागा नाही आला आवली वापस जायचं सांच्याला घरी जायचं. हे हिरा अंगावर अडकण उभा राहिला. चहा गोळत होता. हिराला तोही कळू लागला. बायकोने नानाला आत नेले आणि म्हटले तुम्हाला बहिणीची इतकी काळजी आहे आणि तुमच्या बहिणी किती काळजी आहे गेल्या वर्षीपासून काय देते ना आपल्याला. त्यावर नाना म्हणा अग आई अशी काय करती परिस्थिती नव्हतीची. त्याचे बोलणे हिराच्या कानावर येत होते. पदाचा बोडा तोंडात दोन हिरा लढू लागले. आपल्याच्या माघारी माहेर येऊन चूक केली असे हिराला वाटू लागलं. तेवढ्यात नाना आपल्या खिशात घातला 5 रुपयाची नोट काढआणि हिराच्या हातात ठेवली. ती घेत हिरा निरोप देत म्हणाली येऊ दादा तो वेळी. असं म्हणताच ती पावसाच्या पाठमोड झाली. पूर येत होता. गणूने ओढकली तो दुनात ओढ म्हणाला आई पूर येतो तू बरोबर.
1: हिरीची विद्यार्थिनी युगानी अश्विन वाघमान आपल्यासमोर सेल्फी ऍप ही एकांकिका सादरीत आहे. सेल्फीचे फॅट सर्वांनाच आहे. सेल्फी ही सर्वांना आवडणारी आणि कुठेही आपण गेलो त्या ठिकाणी सर्व मिळून किंवा वैयक्तिक सेल्फी काढणे हा आपल्यासाठी मोठं फॅट झाला आहे. तर अजून आपण युगानीची सेल्फी ऍप.
2: नमस्कार मित्रांनो, माझे नाव युगानी अश्विन वाघमानी. कसात कसलीतले विद्यार्थी आहे. माझ्या एका परीचे नाव आहे सेल्फी. खिचू दमले आता दमलेली पण भावाने सेल्फी काढते. खिचू हा ओके बाय बाय सेल्फी. ओ असे काय बघता माझ्याकडे मला काय लागलं. ओ नाही ओ काय ना माझ्या वाढदिवसाला माझ्या आई बाबेला स्मार्टफोन गिफ्ट केला. मग काय टोक टोक टोक टोक चाल आणि सेल्फी कसा काढा या छोटा कोर्स पण केला. मग काय इकडे गेलो की सेल्फी इकडे गेलो की सेल्फी सगळीकडे सेल्फी सेल्फी. आम्ही मुंबईला गेलो आता महिन्यात. काही ट्रेनी ट्रेन थांबला मी उतरलो. मग मला एक सेल्फी काढूया आणि पोहोचली आणि सेल्फी काढत होते तेव्हा लोकांना लोट आला. गेली ना ट्रेनमध्ये आईपोर्ट बोलली काय ती वेगळी कांता का गेलतीस मुंबई काही खास नाही नेहमीच ओ फारच जवळ लग्न होतं असं असा घागरातला होता आणि मेघी केला. फिर सेल्फी तब्बल बाय ना भारी पोच घेतली आणि सेल्फी काढते तेव्हा कोळीवाल्या काकू म्हणतात अरे बघा बघा चिंकीला चकर कसली चकर सेल्फी काढवते. सेल्फी आता चालत मग नेक्स्ट टाइम कोळीवाल्या को म्हणतात ए चिंगे चलते माझ्या प्रदेवळा. मग म्हटलं तिकडे जाऊन सेल्फी काढूया नमस्कार केला सेल्फी काढत होते. कोळीवाल्या काकू त्याच ए चिंगे तुला सेल्फी कॅमेरा बंदच आणि माझं जीवन

0: सुद्धा असणार ते वेगळंच. मी म्हणलं आता सेल्फी कधी काढणार नाही, काढणार माझं कर्तव्य आणि त्यांचाच काढणार. धन्यवाद. अरे वा, खूपच मत ऐकवली ग तुझी सेल्फी ऍप, छान, सर्वांना आवडली असेल ना. धन्यवाद. आई तू येतोय, तू बरोबर आहे. धडा धडा मी वाढत होत, ही पाय उलट गेले आणि पाऊल टाकत वाचवा वाचवा हिरा पाण्यात बुडून गेले. दुसऱ्या शेजावर बाती झाली. नदी कोणत्या तरी मड तरंग आहे, तिच्या मिठी बाळ आहे आणि हातात 5 रुपयाची नोट पकडून आहे. हे आज तिच्या भावाने बडा पण काही आई उनगत आहे. बाकी लोकांनी त्या बाळाची मिठी सोडण्याचा खूप प्रयत्न केला. अहो जी ही विधी त्याला सुटी नाही, माणसांना काय सुटणार. तिचा अनु तिच्या भावाजवळ गेला. मामा आम्हा हे आईला का जळत आहे. त्यावर मामा म्हणाला, तुझ्या आईला हे लोक नाही, तुझ्या लदा ना जळ. हे त्या सर्वांच्या डोळ्यात महापूर ओसडत होता. महापूर वाटत होता, महापूर वाटत होता. धन्यवाद.
1: खूप छान ग गोष्ट ऐकवली. धन्यवाद. म्हणजे ज्ञानेश्वराच्या छोट्या बहिणींची मुक्ताई मुक्ताईची गोष्ट सांगणार आहे. ऐकूया या आपण गोष्टीत मुक्तांनी काय सांगितलं आहे.
2: नमस्कार, माझे नाव मनीषा गजबे. मी इयत्ता 5 ची विद्यार्थिनी. माझा मराठी बोल कौतुके अमृत ही पुरा झिंगे अशा मराठा अभिमान सांगणार संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताई एक गोष्ट आज मी तुला सांगणार आहे. दुपारी ज्ञानेश्वर दुकरी मागत होते. थोडी तशी पीठे पंचार भावंडांना पुरेशी नव्हती, म्हणून तिका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देई, ओम भिक्षाम देई. आतून कर्मट झाला, त्याने धार कंद बंद केले. ज्ञानेश्वर पुढे झाले, माणसांना रुगडले आणि म्हणाला, ए पुरा तू भिक्षा म्हणून झोडी माती टाकली. ज्ञानेश्वर खाली घेऊन पुढे झाले. पुन्हा त्या कर्मासा झोडी ओढली आणि म्हणाला, या भाकरी घेऊन जा. कस काय रे सरवडे पण काय बघतोस, चल नाही भिक्षा मागोस. भाकरी सण टाकलेल्या शेणा सवडा पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघा. आता संध्याकाळी होती. इकडे मुक्ताईने घराच्या मुक्ती समोर सुरुवात लावली. ही मुली म्हणजे इकडे तिचा आई बाबा चकवण. ती हारून रामच्या मुलीला तेवढ्यात ती राहू लागली. त्या नंद झालाय. पटकन तिने रामच्या ओळखली आणि आपल्या भावंडांना पाने वाढली. निवृत्ती आणि सोपा जीवन बघ. तेव्हा तिने विचले, अरे हे काय देश कसे. नंददा काय त्या भूक नाही म्हणतोय. सोपाने उत्तर दिले, भूक नाहीला काय झा, थांब मीच बघणार तिथे. असे म्हणून मुक्ताई उठून खुपट्यात गेली. हे खोपट म्हणजे नंदादा एकांत जा गौरच्या जागी तो हर येवा जाऊन बघा. ग बाई काय दान झोडी तिथेच दिसताय. एवढीच तर माती आणि शेजा गौऱ्या कोणाच्याने केलं असेल बरे हे. म्हणून नंदादा रुसू बसलाय. नंदा नंदा असलंच का ती उघड नाही, ती उघड असलंच का.

ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। नंदा, कोणी आपल्याशी वाईट वागलं तर त्यांना क्षमा करावी हे तू सांगतो अरे? आणि आज स्वतःच रागवून बसलाय? या जोडीत तर माती टाकण्याची बुद्धी खाली असणार, पण तू कष्टी होतोस। अरे जिथे शेत उगवतो तिथे तण असतात, जिथे फुल फुलतात तिथे काट फुगतात, जिथे एवढा फुलो तिथे नाग निघतात। असं कायदात सारं जग जरी अग्नीचा दाहक झालं तरी मात्र आपण संत निघण्यासारखं शीतल असायला असतं। दातांनी जी सवरी म्हणून कोणी बत्तीशे तोडतोय का? अरे त्या संत मिळणींवर तर खूप मोठी जबाबदारी आहे। हे तुम्ही उभ्या विश्वाला पाहिला हवं हे मी सांगायला करण्यानंतर तुला हे दमले मी नंददा, पाय दुखले रे, तुला तुझ्या बहिणी दया नाही करे विसरणारे राग क्षमा।

0: नालसाचं संवाद युनिट आदिवासी समूहान शिक्षण आरोग्य कायदे विषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदे विषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेड्स सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा सोनोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCHS रेल्वे PMAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध आणि इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
1: आज विद्या मानवटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
2: विश्वासाचे ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटर हॉस्पिटल.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ देऊ नका. रवी सीड सोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.
4: बा कॉलेज फी जास्त आहे
5: बेटा.
4: आठवे पुनसे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यावर ठेवले होते.
5: वर्षांपण खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं.
6: मग आता बँकेमध्ये किंवा व्ही केवायसी केवायसी अपडेट करा, खातं होईल एकदम फ्री.
4: सर कुठे
6: ऍडमिशनला? खातं झालं ऍक्टिव्ह
4: RBI मध्ये.
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: जज ग्रुप इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 20 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याचा 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याचा त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी बंगाली कॅम्प मूल रोड चंद्रपूर. संपर्क 9373576211.
3: शेतकऱ्यांनो लक्ष, वेळ जाऊ दे नका. रवी सीड चालवते सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादना छापरी यादी तथा आजचा
2: छापेरा.
8: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी ड्रायव्हर्सच्या थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षण यशडे जुया मानवटकर कॉलेज.

0: 10 lakhanci lottery mala pao
1: phasi phasya aur spasut savadhan
2: dubi aisate
3: jankar bana satak raha
4: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
5: एनबी एग्रीगेटेड
4: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
5: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स से 3 वर्ष इंजिनिअर डिप्लोमा कोर्स
4: यामध्ये अनुभवी प्राध्यापक
5: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
4: बजाज तंत्रकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर संपर्क
5: 9209441985
6: हे आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते होता 10 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहजीवित करीत आहेत.

0: आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकत आहात. हे कार्यक्रम मी सहक्षेपित केले. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित होत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडे सराफ पुणे.
1: कार्यक्रमात तज्ञांनी केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणी सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटे मनापासून नमस्कार. श्रोतो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जयेंद्र घोड सराफांना मिळणाऱ्या श्री गजानन लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही धार करणाऱ्या आर्थिक विवंचेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजानन लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्ण मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजानन लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्रीकांत लक्ष्मी अंगठी जेवढी शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारकार्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धार करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही गजानन लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये

एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घट पदार्थ मदतीने तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे, पण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण कर असाल तर ही सोन्याची न घेता चांदी आंब किंवा पंचधातू मध्येच बनवी, असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडे दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अति अभिमान आणि विश्वास असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधा मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः येतेच, पण इतर 10-12 लोकांना सोबत घेते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री जयंत लक्ष्मी अंगठी वाढत मागणी, त्यामुळे शेवटच्या दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलान मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराश टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या चालनात आपलं हर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठी किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन दोन लाईन तीन लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन दाखवणे सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच मला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरने पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके राफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेला तरीही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढी पाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांची विधी करून भक्तभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघाय. आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. अंबत्ता जितेंद्र घोडके सरा बिझी लँड बेट कुमठे कोड चितळे बहु मागील लेन सदाशिव पुणे. आमचे फोन नंबर्स 9956 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर 0204 244 76 286 किंवा 0202 44 80 135.

ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सर पुणे आपण ऐकत. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:05 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. जिव्हाळा चित्रपटातलं हे गीत आशा भोसले यांनी गदी माडकरांचं गीत रेणिवास यांचं संगीत.

जानकी चित्रपटातले लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलं. हे होतं सुधीर मोघे यांचं गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत केलं होतं. आता ऐकूया संत प्रभू यांच्या संगीतातील जयेश केवडकर यांची रचना. बायको चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी

0: त्या राजकडील सगळे निघालेलं प्रिंट दवणे यांचं हे गीत ऐकलं. खतरनाक चित्रपटासाठी संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. हॅलो
1: हॅलो महेश.
0: हॅलो
1: हॅलो आपला वर
0: मलाही फोन करायचा आहे. मलाही करायचा आहे.
1: कुठे?
0: हॅलो फरेश आणि हो आपली आवड या कार्यक्रमात.
1: वा छान.
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
1: 0717254734 या फोन नंबर वर.
0: आता वेळही सांगून दे.
1: प्रत्येक मंगळवारी 11:30 ते 11:30 वेळेत करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाई हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण घेऊ शकतो.
0: अरे वा मग ते ऐकल कधी हेही सांगून दे.
1: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी 11:30 ते 12:00 या वेळेत.
0: हॅलो

0: ए भाई जरा देख के लो।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिस्टर अँड मिसेस सदाच्या चित्रपटात हे गीत। गायले हे सायली पंकज आणि सागर फडके यांनी, ओंकार दत्ता यांचं गीत, व्ही हरिकृष्ण यांचं संगीत।

साई पंकज आणि समीर फडके यांनी गायलेले हे गीत आपण ऐकलं. यासोबतच मराठी चित्रपट गीताचा कार्यक्रम आता संपत होत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसिद्ध करण्यात आला.

एकशे मेगाहर्ट्झ एफएम ध्वनीवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. यावेळी 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम सहवासाची सोनं पावले. आज यात श्री महादेवराव राजूरकर आणि सौ सिया राजूरकर भद्रती यांच्याशी ऐश्वर्या आलेराव यांनी साधलेला संवाद प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात, नाती जुळतात. त्यात काही नाती अशी असतात की जी काळा कसोटी उतरतात, प्रत्येक सुखदुःखात एकमेकाशी साथ देतात आणि हळूहळू संसारापुरती मर्यादित न राहता अध्यात्माच्या जीवर पोहोचतात. आज आपल्यासोबत असे एक दाम्पत्य उपस्थित आहेत ज्यांनी 56 वर्ष एकत्र संसार करताना प्रेम, विश्वास, समर्पण आणि अध्यात्म यांची सुंदर सांगड घातली आहे. त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा नाही तर आत्मिक समाधान आणि ईश्वभक्तीचा देखील आहे. आजच्या सहवासाची सोपावले आपल्या

0: या कार्यक्रमात मी स्वागत करणार आहे श्री महादेवराव राजूरकर आणि सौ सीता राजूरकर यांचं. तुम्हा दोघांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: तुमच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि तुमच्या काही आठवणी, काही जीवन मुलं यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर अगदी सुरुवातीला काकू, संसाराचा हा सुंदर प्रवासचा आज 50 वर्षांचा झाला, मागे वळून पाहताना तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं?
2: सद्गुरुनाथ महाराज की जय. माझा जन्म एका खेडेगावात झाला, खापरेनाचं खेडेगाव आहे, तिथे झाला आहे. मी 3 भाऊ 1 बहीण, माझे आई वडील शेती करतात, शेतीवाले होते. त्याच्यानंतर मग शिक्षण झालं, शिक्षण जोपर्यंत लोकमान्य शाळे कन्याद्यालय. त्याच्यानंतर मग लग्न झालं. लग्न हे म्हणजे पाहणी करून
0: पद्धतीने
2: आणि त्याच्यानंतर लग्न झालं.
0: आणि किती वय होतं तुम्हाला? तुमचं संसारच 56 वर्ष असं म्हणतात, तर त्यावेळेला तुमचं वय खूपच कमी असेल.
2: माझा जन्म 54 आहे. त्याच्यानंतर 15 वर्षाची लग्न जुळलं तेव्हा एवढं समजत नव्हतं, पण पहिलेच लोक म्हणजे लवकर लग्न त्याच्याने. आणि मी एकटीच होती मुलगी आणि आई वडील खेड्यातले. तर मग लग्न झालं. लग्न झाल्यावरती छान संसार झाला. आमचे मालक म्हणजे याच्यात फॅक्टरीत होते, अडनस फॅक्टरीमध्ये, सरकारी नोकरीमध्ये. त्या संसार वेलीवर छान 2 मुलं झालीत, एक गुलाब आणि एक मोगरा, असे छान 2 मुलं आहेत. गुणी आहे मुलं दोन्ही. त्यांना एक एक म्हणजे नातू आहे,
0: नातू आहेत.
2: ते पण छान आहे.
0: काका, तुम्हाला काय वाटतं? 56 वर्ष तुम्ही काकूंसोबत संसार केला, मागे वळून पाहताना तुम्हाला कसं वाटतं? कसा हा सगळा प्रवास तुमचा?
1: त्यावेळेस मी नुकताच नोकरी लागलो होतो. 2 वर्षाचा काळ गेला आणि घरी काही अडचणी आल्या सांसारिक, समजाच्या आईला मदतीसाठी हिशोबाने मग ठरवलं लग्न केलेलं बरं राहील.
0: अच्छा.
1: थोडं हिला आपल्याला घरी वगैरे पाठवता येईल, त्या हिशोबाने मुली पाहणं सुरू केलं.
0: अच्छा.
1: तर हिचं गाव माझ्या फॅक्टरीपासून अगदी लागलेलंच आहे, पण मला काही त्या गावाची कल्पना नव्हती. आम्ही भांडं करून तिथे यांना पाहायचं म्हणून घरून लोकांना बोलावलं.
0: अच्छा.
1: आणि पाहणी केली. सुरुवातीला मी हिला रिजेक्ट केलं.
0: अच्छा.
1: परंतु योग असते ना,
0: बरोबर,
1: ब्रह्माची गाठ पडते म्हणते ती सुटत नाही. तर 1 महिन्याने पुन्हा परत हिचा योग आला.
0: अच्छा. म्हणजे ही गाठ ती परमेश्वरांनी बांधलेली होती.
1: परमेश्वरांनी बांधलेली होती असं आता जे शास्त्रात आपण वाचतो ते खरं झालं आमचं.
0: अच्छा. आणि मग रिजेक्ट का केलं होतं?
1: थोडं काही काय याच्यापेक्षा सुंदर मुलगी पाहू आमकडे हा विचार, बाकी काही नाही. तर मग पाहुण्यानंतर सगळ्यांची पसंती मग झाली आणि लग्न झालं.
0: त्यावेळेला तुमचं वय काय होतं?
1: त्यावेळेस वय 23 वर्षाचं होत.
0: अच्छा.
1: हिचं 15 आणि माझं 23.
0: बापरे.
1: तर त्यावेळेस त्या खेड्यातल्या लोकांना लग्न करायची खूप घाई राहायची ना.
0: बरोबर.
1: त्यांना नोकरीला मुलगा लागला की असं वाटायचं का केव्हा लग्न करतो. तरी आम्ही थांबत 2 वर्ष थांबल्यानंतर म्हटलं ठीक आहे करून घेऊ. मग चालू राहिला आमचा. नोकरीतही आनंद होता, सगळे मित्र मैत्रिणी याच्यामध्ये जीवन सुखमय होत.
0: अच्छा.
1: आणि
0: आज
1: आहे त्यात कुठ बदल झाला, वाढ झाली.
0: अच्छा. इतकं कमी वय तुम्हा दोघांचं ही लग्न झालं, काही तुम्हाला असं आठवतंय का त्यावेळेच पहिल्या भेटीचं काही होतं का? पहिले झाल्यानंतर, कारण तेव्हा चरख असं नव्हतं ना, लग्नाच्या मुलं मुली बोलतील भेटी होतील असं काही नाही. एकदम बघायचं आणि नंतर नंतर बोलता यायचं. त्याची काही गमतीशीर आठवण आहे का तुमच्या दोघांची?
2: गमतीशीर आठवण म्हणजे ज्या दिवशी मला आले ना त्या दिवशीच आम्ही भद्रावतीला खाडला पाहिली.
0: अच्छा.
2: तर भद्रावतीला एक पिक्चर लागला होता.
0: अच्छा.
2: रामर श्याम, राम श्याम. तर तो पिक्चर पाहायला आम्ही गेलो कालो. लोक भद्रावत राहत होते ना, मग हे आले होते तिथं पिक्चर पाहायला. दुरून पाहायचं, बोलणं काही वगैरे
0: नाही,
2: बोलायचं होतच
0: ना. तुम्हाला आठवतं काका काही?
1: मला त्याबद्दल तेवढं काही हे होतं. मी आता मुली पाहिले.

0: आमच्या घराची बॅकग्राऊंड काय आहे, सगळ्या चौक्या वगैरे चालेल तेवढं करायचं, कारण हा भाव मला नवीन, मी माझा यवतमाळ जिल्ह्यात आहे.
1: अच्छा,
0: तर मित्र मंडळकडूनच त्या गोष्टी माहिती आणि ती माहिती असली तरी व्हायचं ते होत असं
1: बरोबर
0: पक्क ठाम झालं.
1: अच्छा,
0: आणि लग्न जुडलं.
1: अच्छा बर,
0: 17 मे 1917 ला आमचं लग्न झालं.
1: अच्छा हो का, वा वा वा, खूप छान. लग्नात एखादी अशी आठवण आई,
2: लग्नात आठवण आहे अशी, कारण त्यावेळेस असं म्हणजे गाड्या घोड्या काही एवढ्या नव्हत्या, त्याच्याने बैल रेंगी रेंगी बैलाची वरात. लग्न 7 वाजता होत
1: नाही,
2: रात्री गोरज मुहूर्तावर, तर ते रात्री 12 वाजता लागलो.
0: बैलगाडीचा प्रवास
1: वगैरे
0: हिशोबाने 20 किलोमीटरच्या वरच होत. बैलगाडीचा रस्ता म्हणजे सगळ्या बैलगाड्या सामान्य होत होत, लांबच असल्यामुळे काही बैल खायचे कधी माणसाचं काही होत, असं उशीर झाला लग्न. आम्हाला जोता जोता पहाटच झाली.
1: म्हणजे किती छान संध्याकाळ लग्न
2: पाहायचे,
1: असाही अनुभव कोणा वाटायला नसेल.
0: आपल्या इथे पुजारी आहे आमच्या लग्न आले होते,
1: अशी आठवण असू शकते किंवा संध्याकाळचं लग्न झालं आणि रात्री 12 वाजता लग्न
2: लागलं जेवण वरात, मग दुसरे दिवस काढते म्हणा रात्री चलन असलं म्हणजे मग कमीच राहत.
1: अच्छा,
2: असं झालं लग्न.
1: तुमच्या संसारच्या सुरुवातीच्या काळात कोणत्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागलं, म्हणजे काही अडचणी आल्या का? अगदी, कारण काकू एकदम लहान वयात होत्या, तुमचं वय, तुमचं फॅक्टरी, तर ह्या सगळ्याच्या खूप लहान वयात सत्या मनाने कमी असे, तर मग तुला काही आव्हान होती का समोर?
2: नाही, तशी कधीच अडचण आली नाही, कारण आमच्या वडिलाचे शिक्षण त्याचं होतं आणि मोठी वहिनी मी त्याजवळ शिकली, त्याच्याजांचे लग्न कमी वयात झालं होतं, तर आम्हाला पूर्ण तिने शिक्षण दिलं होतं, स्वयंपाक कसा करायचा म्हणजे सगळीच कामाची सवय होती, तिच्यावर दोन कामं करावं लागत होते ना, तर ते सगळं म्हणजे ऍडजस्ट होत होतं. काही
1: सासूबाईंनी पण सांभाळून,
2: सासूबाई खूप चांगल्या आमच्या, सासूबाईंनी पण सांभाळून घेतलं, छान होत्या सासूबाई.
1: सासूबाई सांगता येईल का की त्यांनी एखाद्या कुठल्या तरी कठीण प्रसंगात तुमचं वय कमी असताना तुमच्यावरती तो प्रसंग आला किंवा एखादं संकट आलं, तर त्या याच्यात तुम्हाला सासूंनी सांभाळून घेतलं, असं काही झालं?
2: मला म्हणजे पोटाचा त्रास होता, तर त्याच्यात त्यांनी मिख्यावर तिथे होती गावाला, तर एवढा त्रास असता त्यांनी म्हणजे दुसऱ्याकडून पोटाला डिश करून आणि मला आदली दऊ चुलून द्यायच्या, त्या 2-3 दिवस इतर माझी काळजी घेतली, काळजी घेतली त्यांची.
1: तेच आहे महत्त्वाचं की कमी वचून घ्यायची, तर तिची काळजी घेणं
2: छान होत्या. लेखिका म्हणजे एक पान वन खायचं अशा होत्या माझ्या.
0: महत्वाचं म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीत ही फारच
2: पहिल्यापासून मला
0: वय लहान होत, तर आमच्याकडे लोक करायचा पण झाला
2: लग्न
0: लाडू, लोकांनी बागे बायांनी भला लहान मुलगी पण हिला सर्व येते असली तरी ही गुन्हा उंच आहे असं त्यांचं मत त्या झालं.
1: कारण आपल्याला आपलं मंडळी त्यावेळेला ती मुभा नव्हती आणि पूर्वी रंग रूप ह्याच्या पेक्षा गुणा महत्व,
2: गुण आणि घराणं मुलगी
0: पसंत करा. आमचे मुख्य एक व्यक्ती आहे, मोठे जावे भाऊजी, ते त्यांचं मांगली आहे, त्यांनी सगळं झालं ठीक आहे, मुलगी चांगली आहे म्हणे आपल्याला पसंत करायची, मस्त काही बोलायचं का बस
1: किती मतभेद किंवा काही असंही होतं का? कारण संसार म्हणत की भांडायला भांडे लागतं, तर मतभेद होतात का? सांभाळून घेता एकमेकांना
0: मतभेद झाले तर ते क्षण राहायचे, समजा एका रागावर पण थोडा 2 तासांनी एक तासांनी आम्ही प्लस होऊन जायचो, असं काही म्हणजे विरोध धरून आदळ आफडत काही नव्हतं.
1: ही महत्वाची गोष्ट आहे की मतभेद होतातच, पण किती

0: टिकवायचा किंवा त्याला ती महत्व द्यायचं हे फार महत्व आहे. कारण आजच्या काळामध्ये असं आहे की एखाद्या गोष्टीचा कुठे पडत नाही की आपण वेग होण्याची विचार करतो, त्याची भाषा करतो. आजच्या काळातली मुलं हेच करतात आहे. पण संसार करताना तुम्हाला एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं, मतभेद असेल ते तेवढं पुरतं ठेवायचे असतात आणि आपल्याला आपल्या संसाराला महत्व द्यायचं असतं. ही गोष्ट आजच्या काळातले मुलं तसं करत नाही. हा, तर तेच आम्हाला ऍक्च्युली ह्या कार्यक्रमातनं आम्हाला सांगायचं की संसार करताना तुम्हाला कधी अडचणी येतात आहे, तुमचे मतभेद होतात, पण ते सगळं सांभाळून तुम्हाला संसारालाही कस महत्व द्यायचं आहे.
1: मतभेद झाले, मनभेद झाले,
2: तुमच्या दोघांचा स्वभाव तसा आहे की भांडण झालं तरी घराच्या बाहेर गेलं की बाहेर माणसाला भांडण विसरलं, असं आमचा दोघांचा स्वभाव आहे. माझं नाही म्हणून त्यांचं नाही, आमचा दोघ आम्ही अबोलायने राहू शकत नाही.
0: हेच खरं प्रेम आहे. प्रत्येकची आपली मत असतात, पण त्याच्या महत्व कशाला द्यायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. खूप छान. मग एकमेकांची आवड कशी, आपली कोणाला कशाची आवड आहे, तर ती जपताना
1: तिला फिरत खूप आवड आहे. मला एवढी आवड आहे, तिला जास्त आहे. मग त्याच्या पण मी विचार करायचा का बा ठीक आहे, ठीक आहे जाऊया. तसं मागच्या वर्षी आम्ही इथे गेलो, 2 वर्षापूर्वी करंजलाड दत्तप्रभू. आम्हाला जळगावचे महाराज होते एक नंद महाराज, त्यांनी म्हणतो बा जेव्हा नृ सरस्वती लहान होते आणि तपश्चर्या निघाले तेव्हा आईने म्हटलं की बा तुझी आठवण आली तर कसं करू. त्याने म्हटलं बा हा गंध घ्यायचा, उघडायचा आणि त्या भिंत शिंपडायचा, तिथं मी दिसेन तुला. तर मला उत्सुकता वाढली की आपण ती भिंत जायचं. आणि आम्ही एकदम आबडतो बिला दुसऱ्या दिवशी चल बरं आपण जायचं. तिथे आम्ही तिथे गेलो, ते भिंत पाहिली, तिथलं सगळं वातावरण पाहिलं, तो वाडा पाहा आणि एकदम आनंद झाला.
0: तिथे गेल्यानंतर एक पवित्र लहरी ज्या
2: आहेत आपल्याला, आपण इथे तर काका त्याच्यावर हो हो म्हणते, नाही जाणं चालते पण जाऊ
0: नाही म्हणत
2: नाही.
0: हे महत्वाचं आहे.
2: मला फिरायला खूप आवडते, मला आपल्याला खूप आवडते.
0: काय बघून झालं आतापर्यंत?
1: आतापर्यंत 12 ज्योतिर्लिंगाले इचक राहिला आहे, ते पूर्ण करायचं. माझे डबल झाले त्यामुळे, काही मधल्या काळात काही कामळी नेता आलं. मग मी ठरवलं बा मी जिथे गेलो होते तुला घेऊन जा, तर रामेश्वरला जायचं.
0: अच्छा.
1: तर आमच्याकडे उत्तर काका म्हणून आहे, त्यांनी सहज मला चालता का रामेश्वरला, म्हणून चला. आम्ही दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसांनी तयार होऊन दोनच जोडे रामेश्वरला जाऊन आलो. तसं आता नेपला जायचं होतं. आता प्रवास थांबले होते, आम्ही वर्ष जन्मभर प्रवास करत राहिलो आमच्या बाबासोबत. तर मला वाटलं आता आपण कुठंच गेलं बा नेपाळ जाऊया आपण, पशुपतीनाथ दर्शन घेऊ. विचारपूस मग ते टुरिस्ट मिळाल, ताबडतोब बुकिंग केलं आणि यावर्षी नेपाळला जाऊन. मग अयोध्येचा कॉरिडोर झाला, उज्जैनचा झालाय. तर मीराबाई म्हणून आमच्याकडे एक ताई आहे आमची, तिची खूप इच्छा आहे. दादा आम्हाला तिघून चला, दादा आम्हाला तिघून चला. मी एकदम तयारी केली. आम्ही आर्वी आलो होतो पूज्य दादाच्या ह्याला, पुण्यतिथीला. तिथून येतात गाडीत विचारला आणि बस गाडी सांगितली. 6 जण आम्ही अयोध्येला गेलो, अयोध्या उज्जैन सारा सारा तिकडून 8 दिवसात परत आलो.
0: अरे
1: या 2 प्रवास झाले असे, पशुपतीनाथ झाले ते झालं.
0: म्हणजे आपण मनातून जर एक गोष्ट निष्ठे ठरवली तर पूर्ण होते आणि त्याच्या मागे एक शक्ती कार्य करत ते त्याचे अनुभव.
1: बरोबर.
2: सप्तपुरी 4 धाम 11 ज्योतिर्लिंग हे माझे झाले. एक ज्योतिर्लिंग राहिला. 11 ज्योतिर्लिंग
0: लवकरच पूर्ण हो तुमची या शुभेच्छा तुम्हाला. आणि आता मी दोघही थोडेफार म्हणपेक्षा मी असं म्हणेन की तुम्ही पूर्णपणे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये आता आहात. तर हा प्रवास तुमचा

0: का सुरू झाला, काकांना दिले क्वारंटाईन पडणं ते
1: धार्मिक संस्कारात जन्माला आलो.
0: हा,
1: आणि लहान असताना ते जोगी फेज का दीक्षा भिकारी, त्यांना आमच्या आईने विचारलं होतं म्हणे हा मुलगा कसा, तर त्यांनी सांगितलं हा मुलगा खूप मातृपितृ सेवक आहे, परंतु याला गुरु मिळाला तर हा गुरु चावून येईल, मातृपितृ सेवक राहणार नाही. तर हा अनुभव मला माझं लग्न झाल्यानंतर प्रथम मला जगन्नाथ बाबांचं दर्शन झालं, असं महत्वाचं दर्शन त्यांनी दिलं की त्यांनी आपल्या जवळ पण मला 4 तास आपल्या जवळ ठेवलं, त्यांची ते उशी बिडी त्यांचा तो काळा सगळं मला त्यावेळेस प्रथम मिळालं. आणि नंतर लग्न झालं, मल्हारी बा आमचे गुरुदेव आमच्या कॉलनीत राहायचे, तर आमच्या घराजवळच एक शेटेस फॅमिली होती, त्यांच्याकडे ते आले होते, हिला माहीत झालं ते म्हणे बाबा ते आलेले आहे तर दरला जायचं का.
0: अच्छा, म्हणजे
1: कोणी हो, म्हटलं बा तू जाऊन या अगोदर, नंतर मी ऑफिस आल्यानंतर जातो. मी ऑफिस मध्ये आल्यानंतर गेलो होते, बाबा थोडे लहरी होते, शेटेसाच्या आईने सांगितलं बाबा थोडेसे त्याच्यात बा अस्वस्थ आहे, तर मी परत फिरलो, परंतु त्यांनी पुरात आलं ते बाबा बसून होते सर, त्यांनी मला बोलतो बोला अरे बाबू या म्हणे बसल्या म्हणे, गेलो नमस्कार केला, आणि नमस्कार केल्यानंतर त्यांनी विचारच केली कुठे राहतो काय करतो काय काय सर कौटुंबिक वगैरे माहिती थोडी फार विचारली, माझ्याकडे काय आला बाबा मला आवड आहे जावा साधू संत भेटले तर दर्शन घ्या म्हणून, जेवढं माझं दुसराच नाही, मग असं करून आम्ही बाशी जुळून गेलो. हिनं ताबडतोब बाबांना मग बाबा आलेले आहेत बाबाला सांगितलं, तर त्यांनी होकार दिला. ते संत ओळखतात
0: बरोबर
1: आपल्यामध्ये काय उणीव आहे किंवा कुठल्या गोष्टी बोट ठेवलं तर आपण ते हे होऊ, तर जेव्हा सांगितल्यानंतर मला सांगितलं बाबा जेव्हा सांगा असं का म्हटलं मी जाऊन सांगून येतो पुन्हा, तर बाबा काय म्हणाले माहिती का मी अगदी जेव्हा पण मला रिक्षा पाहिजे म्हणे.
0: अच्छा,
1: तर रिक्षा दुसऱ्या दिवशी द्वार बांधा भद्रावतीचा बाजार राहायचा, रिक्षे एंगेज राहायचे, म्हटलं बा ठीक आहे. तर आमच्या शेटेत आई मिनेत शेटे होत्या, त्यामुळे बाबा यांचं घर इथंच आहे म्हणे बाजूला, ते काय ऐकायला नाही, ते म्हणाल नाही मला रिक्षा मी जाणार नाही, मला असं वाटलं या संत भानगडीत पडू नये पण पडतेच माणूस. मग मी त्याच वेळेस भद्रावतीला आलो, एक चहावाला रात्रभर चहा करायचा आणि दिवसा चहा चालवायचा, त्यावेळेस काळ 1973 इतकी महाग आहे ती, तर त्याला म्हटलं बाबा तुला किती पैसे पाहिजे ते सांग, मी 12 वाजता घरी येईल, तू 12 वाजेपर्यंत माझ्या घरी रिक्षा घेऊन थांबायचं, मी आल्यानंतर त्या बांधला जाऊन घेऊ, नंतर तुला किती पैसे पाहिजे, त्याने 6 रुपये मागितले, 6 रुपये मागितले, आला 10 वाजता 12 वाजेपर्यंत आला, मी ऑफिसमधून आलो रिक्षा घेऊन बाबाकडे गेलो, बाबांना सांगितलं बाबा रिक्षा गेल्याबरोबर ते रिक्षा आणला का, हो बाबा आणला म्हटलं, ताबड उठले आणि रिक्षा बसले, रिक्षा धरूनच आमच्यापर्यंत आला. नंतर काय म्हणतात माहितीये का, इतक्या जवळ तर तू सुटलं नाही म्हणते, मला असा राग आला, याला किती पिटवून सांगितलं ऐकलं नाही, काय म्हणलं बा रिक्षा म्हटलं
0: गुरुंनी
1: रागीट माणूस आहे बा याचं शांत कसं करायचं. आणि आम्ही क्वार्टर वर होतो, वर क्वार्टर आलो, बाबा ध्वजात आले, एक पाय बाबांचा बाहेर आहे आणि एक पाय आत आहे, बाबा काय म्हणतात माहित का, अरे महादेव तुला तुझ्यावर पैसा राहणार नाही परंतु तुला जीवनात कधी कमी पडलं नाही, हा त्यांचा पहिला आशीर्वाद, मला तो आशीर्वाद मला अजूनही म्हणजे तो आशीर्वाद पुरत आहे, मला जीवनात कधीही कमी पडणार नाही. आणि सगळ्यांना असं वाटतं की याच्याजवळ खूप आहे, आमच्याजवळ काहीच नसते, त्यांना खूप वाटतं ना त्याच्यात खुश.
0: महत्वाचं ते आहे की आपल्याजवळ काही नसणार सुद्धा आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे, कुणाला कळलं नाही पाहिजे की माझ्याजवळ काय आहे काय नाही, पण आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. आणि हा आनंदच आनंद आत्मातूनच होतो, कारण तो गुरु तुम्हाला येत असतो, कारण तो आत्मिक आनंद असतो आपला. आणि असं म्हणतात की गुरु तुम्हाला शोधत येतात, शिष्य शोधत जात नाही गुरुकडे, गुरु शिष्याला शोधत.

0: गुरुशयाला शोधतो
1: आणि तेव्हाच मला गुरु प्राप्त
0: घर आकाशी तिचे लक्ष पिलापासून उठला ते शोध येतात
1: अगदी अत्यंत व्यवस्थित अत्यंत धार्मिक शिष्य म्हणून मला त्यांनी निवडलं असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मग ही तुमची श्रद्धा आहे हे सगळं आहे तुम्ही पुढच्या पिढीवरती कसं जोलत कारण सगळ्यांना अध्यात्माची ओढ असते असं नाही पण मुलं पण तशीच आहेत का तुमची ते पण करत का सर.
2: हो मुलं पण तसं आहे मुलांनाही त्यांनीच घडवलं ना
1: बरोबर.
2: आमच्या मार्गात तेव्हा माझा मोठा मुलगा 3 वर्षाचा होता आणि लहान 2 महिन्याचा होता तर मुलांनी त्यांनीच घडवलं कारण शाळेत वगैरे जायचे ना तर आमचे बाबा माझा मोठा मुलगा त्याचे ठेण घ्यायचे त्याला शिकवत होते शाळेत आला की म्हणायचे तू याला माझ्याकडे पाठव अभ्यास करते कारण आला अभ्यास घ्यायला वेळ होता. आमची 20 तासाची शाळा होती आध्यात्मिक शाळा आमची 24 तासाची होती त्याच्याकरता मुलांकडे पण लक्ष द्यायला आम्हाला नव्हता पण आमचे मुलं त्यांनीच घडवले एक इंजिनियर झाला आणि एक सायंटिस्ट आहे म्हणजे दोन्ही मुलं चांगल्या पदावर आहे त्याचीच कृपा
1: बरोबर.
2: आणि कुठेच आम्हाला ते कमी पडले नाही पण म्हणतो ना बोलता येते पण जिथं बोलायचा प्रसंग पडला तिथं त्यांचं मरण केलं की आपोआप शब्द बाहेर पडायचे आणि जिथं बोल द्यायचे नसते तिथं आपोआपच तोंड बंद होऊन जाते
0: अशी श्रद्धाळू आहे. आणि संगी ते आपल्या कामाला नोकरीला असल्या एंगेज असतात परंतु प्रसंग तर ते आपला
2: जरी लोक म्हणजे अशी पूजा पाठ आरती जन वगैरे नसेल करत पण त्यांची श्रद्धा आहे सगळे मुलं
1: पूर्ण कुटुंब असं
0: म्हणायचं झालो मला बाबा किंवा दुसरं काही कारण नाही आणि ती जबाबदारी संस्थेपासून बाबा माझ्यावर टाकली
2: तर म्हणजे संसार अध्यात करायचं साठी कोण नाही तर संस्थेत कसा
0: संसाराला अध्यात्म कसं घडवून घ्यायचं
1: बरोबर
2: पहिले घराची वा करा शिकवलं कुठं कोणत्या संतांची अशी वाक्य ते बाबा वाक्य ते आम्ही ऐकून आता आपण भागवत आलो पण भागवत ऐकताना आपल्यापर्यंत केव्हा
0: असं अनुभव की तुम्हाला सांगितलं आता अभ्यास करणं काम आहे अभ्यासाशिवाय हे व्हायचं नाही त्यासाठी तुम्हाला चिकाटी सातत्य सगळ्या गोष्टी तुमची जबाबदारी येते आता आम्हाला जमते तेवढं आम्ही करत आहोत.
1: संसाराचा काळ आणि अध्यात्माची ही तुमची आवड हे दोन्ही उत्तमरित्या सांभाळत 56 वर्ष हा संसार अगदी सुखाने आनंदाने केला खूप छान का सगळं करत आता नव्या पिढीला तुम्ही सांगा
0: दुर्लक्ष होऊ नये तुमचा मनभेद झाला मतभेद झाला चालेल मनभेद होऊ नये आणि भगवंत 24 तास भगवंत करत राहा असं कोणी म्हणत नाही तुम्ही भगवंताला हृदयामध्ये धारण करा आणि शुद्ध नीतीने वागा बस शुद्ध नीतीने वागल्यानं तुम्हाला प्रभू बरोबर त्याप्रमाणे तुझी बुद्धी वाढवते आणि तुमच्या जीवनात यशस्व मिळते अपयश येत नाही.
1: खूप छान काका मी दोघं जण इथे आला इतक्या छान आमच्या गप्पा मार्या तुमच्या इतक्या सुंदर प्रवासाची सुरुवात कशी झाली त्यानंतर आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कशी झाली याविषयी आम्हाला खूप छान सांगितलं त्याबद्दल तुमचे आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या वतीने खूप खूप धन्यवाद. तुमचं पुढचं सगळं आयुष्य तुला हा सगळा पुढचा प्रवास हा आरोग्य आणि उत्तम आरोग्याचा जाओ अशी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आपला निरोप घेते.
0: धन्यवाद
2: आकाशवाणी आणि ऐश्वर्जे खूप खूप आभार आम्हाला इथे यायला
0: आणि आमची मुलाखत घेतली माहिती घेतली याबद्दल खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

सहवासाची सोनू पाऊले. या कार्यक्रमांतर्गत आज श्री महादेवराव राजूरकर आणि सौ इता राजूरकर यांच्याशी ऐश्वर्या भालेराव यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. तांत्रिक सहाय्य होतं विकास बावणींचं आणि सादर करते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

103 मेगाहर्ट्झ FM ध्वनीलहरीवर यावेळी आपण आकाशवाणीच्या छपोर केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवा स्पंदन. यात आज वाचन गायन आणि कविता लेखनाची आवडलेली युवा मित्रण अंजली पोतराज गुहे हिची किशोर भारकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.

0: नमस्कार युवा मित्रांनो, मी किशोर. आजच्या युवा स्पंदन कार्यक्रमात आप सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही खास गुण असतात. काहींना पुस्तकांची सोबत आवडते, काहींना संचित दुनिया भावते, तर काही जण आपल्या भावना शब्दांत गुंतवून सुंदर कविता करतात. त्या विविधतांचा संगम जेव्हा एक व्यक्तिमत्व असतो तेव्हा तो वास नक्कीच प्रेरणादायी ठरतो. आज आप स्टुडिओमध्ये अशीच गुणी, उत्साही आणि सर्जनशील युवा मैत्री उपस्थित आहे. वाचनाची आवड, गायनाची कला, कविता लेखनाची सर्जनशीलता आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे. तिच्या आवडीनिवडी, शैक्षणिक प्रवास, अनुभव आणि भविष्यातील स्वप्नांविषयी आज आपण मनोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर तिचे स्वागत करूया. नमस्कार अली, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी किशोर तुझं मनपूर्वक स्वागत करतो.
1: नमस्कार युवा मित्रांनो, मी अंजी.
0: सर्वप्रथम श्रोत्यांना तुझा परिचय करून दे.
1: ठीक आहे, तर परिचयाची सुरुवात मनापासून करते. माझं नाव आहे अंजली पोत्राजे गुहे. तर 6 मेला माझा अथर गुहे यांचा विवाह झालेला आहे. माझे वडील रिटायर्ड टीचर आहे, ज्यांचं नाव आहे मोतीराम पोत्राजे, आणि आई शीत हाऊसवाईफ आहे ज्योती पोत्राजे. मला लहान बहीण आहे वेदिका. तर माझं मूळ गाव आहे भद्रावती. मी भद्रावतीची आहे प्रॉपर, परंतु आता लग्नानंतर माझं राहणं हे पुरला आहे.
0: तुझं शिक्षण किती झालं आहे आणि सध्या तू काय करत आहे?
1: तर 12th नंतर माझं BSc आलेलं आहे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅथमॅटिक्स या ग्रुप मध्ये. त्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये विशिष्ट आवड असल्यामुळे मी मास्टर्स मॅथमॅटिक्स मध्ये जायचं ठरवलं, म्हणजे माझं SC मॅथमॅटिक्स मध्ये झालेलं. त्यानंतर डेटा सायन्सचे काही कोर्सेस केले आणि त्यानंतर लागलीच BEd साठी प्रवेश घेतला आणि आता माझं 8 चालू आहे.

0: आणि सोबतच काय करायचं म्हटलं तर मी कोचिंग मध्ये लेक्चरर भद्रावती काम करायची आणि नागपूरमध्ये करेल.
1: मला वाचन गायन आणि कविता लेख या तिन्ही आवडींपैकी सर्वात कोणत्या झाली?
0: खरं तर वाचन गायन आणि कविता लेखन यामध्ये सर्वात मोठा असतो वाचनाचा. तिन्ही आवडींमधून सुरुवात म्हणाल तर वाचनापासून झाली, कारण वाचन उत्तम असल्यामुळे गायनात शब्दसाठा कधी कमी पडला नाही आणि त्यासोबत कविता लेखनामध्ये शब्दसंग्रह नक्कीच फार आवश्यक असतो, त्यामुळे सुरुवात तर वाचनापासून झाली आहे.
1: आणि पुस्तकांशी जी मैत्री कशी जुळली?
0: पुस्तकांशी मैत्रीशी जुळली तर ह्याचा खूप मोठा असा एक प्रसंग आहे, तो मी इथे सांगावा वाटतो. अगदी लहानपणापासून मला मराठी विषयातील पुस्तकांची खूप आवड होई. खरं चौथीपर्यंत माझं मराठी मीडियम, त्यानंतर पाचवीपासून सेमी इंग्लिश घेतलेलं. ते सुद्धा इंग्रजी पुस्तक, इंग्रजी पुस्तकही वाचायची, पण इंग्रजी पुस्तकांपेक्षा ती मातृभाषेतल्या पुस्तकांमध्ये विशेष रुच आणि विशेष आवड होती. तर लहान असताना व्हायचं मराठी पुस्तकांमधल्या ज्या ज्या कथा असायच्या त्या मी शिकवायच्या आधी वाचून पूर्ण करायचे, म्हणजे मराठीचं जे पुस्तक हे वाचलेलं असायचं पूर्ण. आणि बाल शिक्षकी पेशात असल्यामुळे 8वी 10वी ते शिकवायचे. जसं माझा 7वीचा वर्ग संपलेला तर 7च्या उन्हाळ्यामध्ये बाबांची असलेली मराठीची 8ची पुस्तकं मी उन्हाळ्यात वाचून काढायची. सेम 9वीची पुस्तकं 8वीच्या उन्हाळ्यात वाचायची. अशा प्रकारे कथा वाचण्याचा, मराठी वाचण्याचा मला आनंद मिळत गेला आणि उत्सुकता वाढतली आणि अशाच प्रकारे माझी पुस्तकांची मैत्री जुळली.
1: ज्याप्रमाणे सांगितलं की येणाऱ्या पुढच्या वर्गाची पुस्तक आधीच वाचून टाकायची,
0: खरंय.
1: असंच आपल्या जीवनामध्ये होत असतं की एखादं पुस्तक वाचतो आणि ते पुस्तक वाचल्यानंतर आपलं जीवनच बदलतं, आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. त्याप्रमाणे त्या आयुष्यावर प्रभाव टाकणे एखादे पुस्तक किंवा लेखक कोण?
0: खरं तर पुस्तक म्हणण्यापेक्षा मराठीतली एक कादंबरी आहे ज्याचं नाव आहे मृत्युंजय. अगदी माझ्या जीवाला भोवणारी किंवा मला अतिशय आवडलेली कादंबरी आहे शिरी सामंत लिहिलेली. तर 500 पानांची ती कादंबरी आहे. मी एका दिवशी 50 पानाची वाचायचे, इतकी ती आवडली. त्या मृत्युंजय या कादंबरीमध्ये कर्णाबद्दल सांगितलेलं की कर्ण किती दानशूर होते, महाभारताचं वर्णन केलेलं आणि ते वर्णन इतकं उल्लेखनीय आणि इतकं सुंदर केलेलं आहे की ती कादंबरी वाचताना असं वाटतं की ती कादंबरी वाचत नाही तर एखाद चित्रपट आपल्या पुढे सुरू आहे, इतकं उत्तम वर्णन. खरं तर यामध्ये कर्णाचे गुण सांगितलेले आहे, जसं की त्याचा एक गुण सांगितला की तो खूप दानशूर होता, दानशंगराज कर्ण असं त्या पुस्तकामध्ये कर्णबद्दल वर्णिलेलं आहे. तर दानशूर आपल्या अंगी यावा किंवा आपल्यात आत्मस्थ व्हावा हे एक गुण त्या एका पुस्तकातून किंवा ते एक पुस्तक आयुष्याला खूप छान रीत्या वळावर घेऊन जाईल असं मला वाटेल.
1: मृत्युंजय कादंबरीतील तुझ्या आवडीचा एखादी प्रसंग?
0: तर मृत्युंजय या कादंबरीमध्ये मला सर्वात जास्त भोवलेले किंवा आवडलेले प्रसंग असं की जेव्हा ते अंगज कर्ण छिन्न भिन्न स्थित मरणांना भोगवते परंतु ते दानशूर होते, तर कितीतरी त्यांच्या पुढे येतो त्यांना दान मागतो. मरत असताना त्यांच्या हातात काही उरलं नव्हतं, तर ते आपल्या मोठ्या मुलाला आज्ञा देतात, आज्ञा करतात की माझ्याकडे तर काही उरलेलं नाही परंतु माझ्याकडे एक सोन्याचा दात आहे, तू एक काम कर, तो माझा दात काढ आणि त्याला दान दे. तर तेव्हा तो मोठा मुलगा असतो ते करायला पुढे सरसवत नाही, कारण त्याला असं वाटतं की वडिलांचा दात काढणे आपण योग्य नाही, जेव्हा की वडील स्वतःच यातना भरत आहे. तेव्हा अंगराज कर्ण म्हणतात की मी आदेश देतोय तू कर, आणि ते त्यांचं शेवटचं दान असत. हा प्रसंग मला अशा आवडलाय त्या कादंबरीतला.
1: आणि तू या प्रसंगात आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोग करतेस?
0: खरं तर मला असं वाटतं की दान द्या किंवा एखाद्याची मदत करणं असं आपण सोप्या शब्दात म्हणूया, हे बोलपावली आपल्याला कुठे ना कुठे या कर्माची फळं आपल्याला मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला खरोखर गरज आहे मला असं हे वाटतं, ज्याचे हातांनी कष्ट होतात ज्येष्ठ करू शकतात त्यांना पैसे देणं हे मला पटत नाही. ज्यांच्या खरंच कष्ट होत नाही त्यांची मदत केली पाहिजे किंवा त्यांना अशा लोकांना दान दिली पाहिजे. कष्ट न करता दान मागणं हे सुद्धा मला चुकीचं वाटतं.
1: अंजली आम्हाला सांगला गायनाची आवड का निर्माण झाली?
0: गायनाच्या आवडीबद्दल काय झालं तर शाळेत असताना प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन व्हायचे, विविध कार्यक्रम व्हायचे, टूर्नामेंट व्हायचे, यामध्ये गीत गायन स्पर्धा व्हायच्या. तर दुसऱ्या वर्गापासूनच मी त्यात भाग घ्यायला लागले आणि लहान असताना विविध चित्रपट, सिरियलची गाणी हे सगळं ऐकत ऐक मग माझी गायनाची आवड वाढीस लागली.
1: आणि पहिल्यांदा जेव्हा तू स्टेजवर येण्याचा प्रयत्न केला तो तुझा अनुभव कसा होता?
0: पहिल्यांदा मला आठवत मी तिसरी वगैरे असेल, दुसरी तिसरी तेव्हा गीत गायनाची स्पर्धा होती ज्यामध्ये मी भाग गेला. आणि अगदी लहानपणापासून स्टेज डेअर असल्यामुळे मला काही भीती नाही वाटली आणि अतिशय चांगले असं ते गायन आले. तेव्हा कदाचित माझ्या वर्गशिक्षिकेला उमजलं हिला गायन आवड आहे. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या इयत्तेमध्ये मग मी संगीताचे क्लास लावले आणि संगीताच्या

0: 2 पशा तेव्हा 4th वर्गात तीर्ण केले.
1: तुझा पहिला स्टेज परफॉर्मन्स तुला आठवतो?
0: मला तितकं आठवत नाही, पण जे ब्लर्ड मला आठवतंय, मला वाटतंय की ते पॅट्रियोटिक सॉन्ग होतं, देशभक्तीपर एक गीत होतं, पण आता नेमकं कोणतं होतंय खरं मला आठवत नाहीये.
1: बरं, तुझ्या आवडीचं एक देशभक्तीपर गीतात 2 ओळी,
0: जहां डाल डाल पर सोने की चिडा करती है सेरा, हे गीत तेव्हा मला आयचं. आणि मी ह्यावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवस नृत्यही केलं होतं, सादर केलेलं होतं. जहां डाल

0: है मेरा।
1: खूप छान खूप छान। आणि आज आपल्या देशाला खरं त्याच्यावरच आहे असं म्हणूया। आता मला सांग, कवित लिहिताना तुला सर्वात प्रेरणा कोणत्या गोष्टीतून मिळते?
0: तर कविता लिहिण्यात प्रेरणा मिळवायची असता समाज घडणाऱ्या विविध घडामोडी किंवा समाजात अडचणी, लोकांच्या अडचणी

0: आपचं म्हणूया. आता मला सांग, कविता लिहिताना तुला सर्वात प्रेरणा कोणत्या गोष्टीतून मिळते?
1: तर कविता लिहिताना प्रेरणा मिळवायची असता समाज घडणाऱ्या विविध घडामोडी किंवा समाजात अडचणी, लोकांच्या अडचणी, किंवा एकेकाळी असं होते आपला स्वतःचा एकीपणा सुद्धा आपल्याला प्रेरणा देऊन जा. कविता लिहिताना माणसांचे स्वभाव, खरं निसर्ग, या सगळ्या गोष्टींपासून मला कविता लिहिताना प्रेरणा मिळते.
0: नक्कीच, आपण जर फेर नजर ठेवली तर आपल्याला बरं काही या निसर्गातून, या सृष्टीतून मिळतं.
1: खरे,
0: वेगळं कुठे जायचं आणि वेगळीकडे कुठेतरी जाऊन अभ्यास करायची आपल्या काहीच गरज असत नाही.
1: नक्कीच.
0: तर तुझ्या स्वतःच्या कवितेत एखादी आवडती ओळ आपल्या श्रोत्यांसाठी?
1: नक्कीच. तर मी स्वतः लिहिली एक कविता आहे, ज्या शीर्षक जमिनीचा राजा, शेतकऱ्यावर आधारलेली माझी दुसरी कविता. तर यामध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर ती कविता अशी, जमिनीचा राजा. त्याची फाटकी गुधळी त्याला ठिगळ सुखाचे, त्याची फाटकी गुधळी त्या ठिगळ सुखाचे, तापे न भुईवर अन वाणी त्याचे, तापे उन भुईवर अन वाणी त्याचे. पोर पारंब्यावर झुले कुठ खेळणी मागडी, पोर पारंब्यावर झुले कुठे खेळणी महागडी, होई पोर चार जमा जीवा भावा सवंगल. रात्र गाठ न येई विस्त वाचतो हव्यास, रात्र गारट न येई विस्त व्याचा हव्यास, पेटलेली थेकोटी देई उन्हाचा भास. पाय चालावे ग कसे काट्या कुट्याचे हे रान, पाय चालावे कसे त्या कुट्याचे हे रान, पैसे मिळवायाचार राहे ना कशाचे भान. लाग तेरे खूप गोड कष्टाची सुखी भाकर, लाग तेरे खूप गोड कष्टाची सुखी भाकर, मी तर जमिनीचा राजा तुम्ही सरकारी रेचा कर, सरकारी रेचा कर. धन्यवाद.
0: खूप छान, खूप छान. तू तुझ्या कवितेत खरोखरच शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांची परिस्थिती मांडणी या कवितेमध्ये केलेली आहे. अंजली, मला शिक्षण आणि सोबतच आपले छंद जोपासणं यांचा समतोल तू कशा प्रकारे साधेस?
1: खरं तर शिक्षण आणि छंद, मला असं वाटतं या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण जे आपण शिक्षण घेत असतो आपल्याला बराच जो फावला वेळ मिळतो तो सोशल मीडिया इतरत्र मनोरंजनासाठी नक्की आपण घालवतो, परंतु त्यासोबतच जर आपण आपला एखादा छंद जोपासतो तर ती एक मजा निराळी येते. कारण जे आपण छंद जोपासतो कळत नकळत त्याची मदत शिक्षणाला होते, किंवा शिक्षण घेता शिक्षणात शिकलेल्या गोष्टी याची मदत छंद जोपासता होते. त्यामुळेच दोघांचा समतोल राखणे फार काही कठीण आहे असं मला वाटत नाही. शिक्षण सुर आणि सोपावं यासाठी जो काही फुला वेळ मिळतो त्यातून आपण आपला छंद नक्की उपासू शकतो.
0: बरोबर. आणि आपण एखादा आपला छंद जर आपल्याला उपासायचा असेल, जसं की गायन करायचं आहे, कला लिखाण करायचं आहे, तरीता आपल्याला प्रशंसा ही खूप महत्वाची असते.
1: अगदी बरोबर, अगदी अगदी.
0: आणि तुझ्या या प्रवासात कुटुंबीय आणि मित्रांचं योगदान किती महत्वाचं राहिलं सांग.
1: खरं तर कविता लिहिल्यानंतर आपण सोशल मीडियावरती पोस्ट करतो तेव्हा आपल्या बऱ्याच लाईक्स मिळतात, काही वेळ काढून आपल्याला प्रतिसाद देतात, मेसेज करतात, त्यांना आवडतात कथा. भद्रावतीला दिवाळी पहाटून प्रोग्राम होतो, तिथे जाते, तिथे कथा सादर करते, बरे लोक येऊन विचारतात, प्रोत्साहित करतात, मित्रमंडळी प्रोत्साहित करतात, त्यामुळे एक नवीन आशा जागी होते, परत कविता लिहिण्याची ओढ निर्माण होते. परंतु घर सुद्धा तसंच आहे. लग्नाच्या आधी माझं व्हायचं की कधी मला एका दिवशी तीन कवी सुचायच्या, तर कधी तीन तीन मध्ये एकही कविता बनायची नाही, ती अर्धवट असायची. तर माझी आईला म्हणायची, अगं कविता नाही सारखेली आजपर्यंत एका ग्रुपला आलेली नाही. त्यामुळे घरच्यांचा एकदम सपोर्ट होता. त्याचबरोबर वाचनाची आवड ही कवितेला खूप जास्त प्रमाणे मदत करते. लग्न झाल्या खरं माझे मिस्टर सुद्धा बऱ्याच वेळून मला छंद वाचण्यासाठी मला मदत करतात. लग्न झाल्यानंतर पहिली केलेली गोष्ट म्हणजे आम्ही पहिले बुक्स मार्केटला गेलो, त्यांनी मला बुक मार्केट नेलेलं, मला हवी जी मी वाचली नाही आजपर्यंत अशी पुस्तक त्यांनी मला घेऊन दिलेली, ज्यामुळे माझा फावला त्यात जातोय, ज्यामुळे माझी वाचनाच्या आवडीसोबतच शब्दसाठा वाढतोय, जेणेकरून कविता असे जास्त चांगल्यानी होऊ शकतील. याप्रमाणे माझ्या कुटुंबियांचा, माझ्या मित्रमैत्रिणींचा, माझ्या नवऱ्याचा, सगळ्यांचा मला आधार आहे, सपोर्ट आहे, त्यामुळे मी कवितेखंड चांगल्याने करू शकते आणि आनंद जोपासू शकते.
0: अंजली, आता जशी बोललीस की वाचनाची आवड अतिशय महत्वाची आहे.
1: खरं,
0: त्याने आपला शब्दसाठा वाढतोच आणि सोबतच आपल्या ज्ञानवृद्धीही होते.
1: बरोबर.
0: पण आजच्या तरुणा आपण बघतो की ते पुस्तकांपासून दुरावत आहेत, त्याच्या तरुणांनी वाचनाची सवय का जोपासली पाहिजे असं तुला लागतं?
1: तर वाचनाची सवय जोपासल्यामुळे आपल्याला कोणावर वेळेसाठी निर्भर राहायची गरज पडत नाही. आपला बराचसा वेळ हा स्वतःसोबत आणि त्या पुस्तकासोबत चालला जातो, कारण पुस्तकांना उगाचच मित्र म्हटले नाहीये त्यालाही एक कारण आहे. आपण जेव्हा एकाकी असतो, सोशल मीडिया ऍप्स, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, हे सगळे ऍप्स फावल्या वेळ

0: साठी थोड्या काळासाठी उत्तम आहे, कारण नव्या पिढी तसं बघा गेलं तर याचा उपयोग पण होत, बरेच त्यांचे ऑफिस काम सोशल मीडियाद्वारे पूर्ण होतात, परंतु त्यातूनही वाचले थोडासा वेळ जर आपण वाचनात दिला आपला शब्द साठवाल, आपलं ज्ञान वाढेल, आणि कधी कुठे जर अशी संधी येते आपल्याला बोलायचंय एका विषयावर तर कुठलीही तयारी न करता वेळेवर पुस्तकी वाचन असल्यामुळे त्याशी आपण बोलू शकतो, त्यामुळे बऱ्याच दृष्टिकोनातून ज्ञानात वृद्धी व्हावी जसं तू म्हणाला, त्याचबरोबर शब्द साठा वाढावा, त्याचबरोबर एकाच अर्थाचे कितरी समानार्थी शब्द हे पुस्तकांमध्ये असतात, जुने पुस्तक जुन्या कादंबऱ्या जर बघितल्या तिथले शब्द अतिशय वेगळे असतात, म्हणजे लिटली जी मृत्युंजय कादंबरी वाटली त्यामुळे कोणत्या शब्दाला काय अर्थ आहे हे मागच्या पानावर दिलं होतं, त्यामुळे नवीन शब्द माहिती झाली, आता समर लिखित बऱ्याच राधा उर्मिला अशा कादंबरी येतात, तिथले शब्द वेगळे जुने शब्द वेगळे, त्यामुळे समानार्थी शब्दांचा सार सुद्धा वाढायला मदत होतो आणि नक्कीच ज्ञान वाढते. या कारणाने आता तरुण पिढीने वेळात वेळ काढून वाचनाची सवय जोपासली पाहिजे, झोपताना किंवा झोपायच्या आधी ठरवलं पाहिजे की दिवसातून 5 तरी पानं नाही जास्त आपली वाचून झाली पाहिजे.
1: आपण बरेच दाबतो की घरचे म्हणतात ते काय गाणतोस, ते काय डान्स करायला जातो, ते काय खेळायला जातो,
0: बरोबर,
1: पण आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूने सगळ्या त्या व्यक्तीमधल्या कल असतात,
0: बरोबर,
1: अभ्यासून हा गाण्यातो डान्स करतो हा खेळायलाच जातो, तर तुझ्या मते कला आणि शिक्षण यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?
0: खर तर कला आणि शिक्षण यांचा एकाशी घनिष्ठ असा संबंध आहे, कारण शिक्षण घेणे अवगत करणे ते आत्मसात करणे ही सुद्धा एक कलाच आहे, त्यामुळे कलेच्या मार्गाने जेव्हा आपण तो तेव्हा कळत न कळत शिक्षणाला खतपाणी घालत असतो आणि जेव्हा शिक्षणाच्या मार्गाने जातो कळत न कळत कलेला खतपाणी घालत असतो. मला असं वाटते की एखादा फॉर्म भरताना एखादं ऍप्लिकेशन लिहिताना तिथे लाईक्स की कला तुमचे आवडते काय आवडत्या गोष्टी काय जो रकाना तो मला वाटतो रकाना कधी रिकामा असावा, आपण इतके जोपासवे की रकाना आपला कमी पडतो पण आपली पण थांबू नये, त्यामुळे मला असं वाटतं की कला आणि शिक्षण यांचा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीच, मुळात दोन्ही एकच गोष्टी आहे, आपण एका गोष्टीच्या मार्गाने जात तरी दुसरी गोष्ट कळत आपल्या भेटत जाते, त्यामुळे या दोघांचा नक्कीच जवळचा असा घनिष्ठ संबंध आहे.
1: नक्की आपल्याला जर आयुष्यात जायचं असेल तर दोन्ही बाजूचा समतोल आपल्याला राखणं अतिशय महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना तरी आव्हाने येत असतात, तर तुझ्या आयुष्यात आलेल्या एखाद्या आव्हानाबद्दल तू काय सांगशील, त्या आव्हानानं तुला काय शिकवलं?
0: तर बी एड लास्ट सेमला असता टीचर म्हणून जर तुम्हाला कुठे जॉब हवी असेल परमनंट गव्हर्नमेंट जॉब त्याच्यासाठी काही परीक्षा असतात, जसं सेंट्रल लेवलची असते सीटेट जिला म्हटलं जाते आणि आपली स्टेट लेवलची टीईटी म्हणून एक परीक्षा आहे. नेमकी मी परीक्षा 20-25 दिवसांवर होती आणि माझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला, माझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे पाय टोंगळा फ्रॅक्चर्ड झाला, ज्यामुळे कुठे ना कुठे त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर झाला, तर त्यामुळे ती एमटीईटी ची परीक्षा जिचा फार काही अभ्यास नाही केलेला पण जेही माझ्या हातात दिवस ते माझे गे, त्यामुळे मी ती 4 मार्कांनी माझी ती राहिली 72 काही मार्क हवे होते 78-79 असे मार्क्स होते. त्यानंतर लागलीच माझी सीटेटची एक्झाम होती. मला फार वाईट की नेमकं कसं होतं ना की 12 मार्कांनी जेव्हा आपला एखादा पेपर राहतो हुकतो तेव्हा तेवढी मनात चिंता वाटत नाही, परंतु ते 4 मार्कांनी राहिल्यामुळे मला ते खूप वाईट वाटलं, परंतु मी स्वतःला सावरलं की आता नेक्स्ट 4 माझ्याकडे आहे. तर त्यातून एक चांगली गोष्ट अशी झाली की नंतर सरळ लेवल परीक्षा आली सीटेट म्हणून, त्यामध्ये मी इतका अभ्यास केला की 150 पैकी 99 मार्क मिळाले आणि सेम असंच मागेही झालं. बीएससी करत असताना बिट ठीक नसल्यामुळे फिजिक्सच्या पेपर मध्ये कमी मार्क मिळाले त्यामुळे तो पर मी फेल झाले, कारण दिवसा गॅप होती, मी हॉस्पिटलाइज्ड होती, परमिट होती, म्हणजे तिथून पेपरला जाऊन पेपर लिहून आल्यानंतरही तो माझा पेपर चांगला आलेला नाही. त्यानंतर खूप मेहनत केली आणि त्या पेपर मध्ये इतके चांगले मार्क आले की त्यानंतर माझा ऍग्रीगेट मॅथ्सही फिजिक्स मध्ये जास्त निघाला. तर आव्हान येतात पण आव्हानातून मार न घे त्या आव्हानांमधून दुसरं जे आव्हान स्वीकारणे आणि दुसऱ्या आव्हानावर मात करणे हे मी प्रिव्हियस आव्हानावरून शिकले, त्यामुळे हे एक गोष्ट शिकण्यासारखी असते आव्हानातून की जी संकट पुढे येतात त्या संकटावरून अनुभव घेऊन त्यानंतर येणारं जे संकट आहे त्यावर आपण अतिशय चांगल्या रीतीने मात करू शकतो आणि येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर मात करणे न डगमगता त्याला सडेत उत्तर दे हे प्रत्येक जुनं आव्हान शिकवत आहे.
1: बघायला गेलं तर अशात बरीच आव्हानं असतात, त्या आव्हाना काही जण घाबरतात आणि प्रयत्न करणं सोडून देतात, पण काही जण त्या आव्हानांना समजतात की हे माझ्यासाठी एक शिखर आहे मला गाठायचं आहे आणि जोपर्यंत मी ते शिखर गाठणार नाही तोपर्यंत ते दम घेणार नाही. तर सकारात्मक विचार आपण आपल्या

0: मध्ये ठेवणं गरजेचं असतं.
1: अगदी अगदी.
0: अंजली मासांग, ज्याच सारख्या बहुगुणी विविध कला जोपासणाऱ्या आणि एक यशस्वी करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना तू काय संदेश देशील?
1: मी सर्व युवा मित्र मैत्रिणींना मोलाचा हा एकच संदेश देईल, कला आणि छंद जोपासा. आयुष्य नोकरी करा बिलकुल करा, आयुष्य अभ्यास करा बिलकुल करा, मित्र मैत्रिणींना वेळ द्या, परंतु थोडा वेळ स्वतःचे कला आणि स्वतःचे छंद आहे जोपासण्यात ठिकाणा. आणि विचारली तुमचे छंद काय आहे, तर तिथे फुलस्टॉप नसावा, तिथे कॉमा येत राहा निरंतर. इतके छंद आपण जोपास पाहिजे, कारण छंद जोपासल्यामुळे मन प्रसन्न होते आणि नवीन कार्य करण्याची जी शक्ती असते ती छंदांमुळे आपल्याला प्राप्त होते. कारण फावला वेळ हा उपयोगी तो निरुपयोगी आपण उपयोगात आणतो. त्यामुळे युवा मित्र मैत्रिणींना मी हाच संदेश देईल, भरपूर शिक्षण घ्या, भरपूर वेळ काढा, परंतु स्वतःमध्ये कला ओळखा आणि स्वतः छंद जोपासायला विसरू नका.
0: नक्कीच, या संदेशाचं युवा मित्र मैत्रिणी पालन करतील आणि यांच्या अंगी असलेले कला गुण हे जोपासतील आणि आपले आयुष्य पुढे जातील. म्हणजे आतापर्यंत आपण तुझ्या आवडीबद्दल म्हणजे तुझं वाचन, कविता, लेखन आणि तुझ्या गायनाबद्दल बोललो. एक भाग सुरेला आहे आपल्यातून, तो म्हणजे खेळाचा. तर तुझ्या आवडीचा एखादा खेळ?
1: खेळ म्हटलं त्याला बॅडमिंटन खेळा खूप आवडत. आणि जर इंडोअर गेम्स बद्दल बोलू तर चेस माझा आवडता खेळ आहे, जो नेहमीच खेळत असते. बॅडमिंटन माझं आवल्या वेळा खेळणं होते, परंतु चेस मला लागलीच खेळणं होत असते एक दोन दिवसातून.
0: तू शिक्षण क्षेत्रात जाऊ शकतेस, त्यानंतर लेखनकडेही होऊ शकते,
1: बरोबर,
0: गायनही करू शकते, बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तू स्वतः भविष्य कोणत्या क्षेत्रात पाहतेस?
1: करिअर ऑप्शन अवेलेबल असताना सुद्धा एकच इच्छा असा आहे, माझा आवडता आहे, तो आहे शिक्षकीच्या. तर मला असं वाटतं की मी एक उत्तम शिक्षिका बनली पाहिजे. मी आता जवळपास 4-5 वर्ष झाली शिकवती आहे, परंतु तरीही मला असं वाटते उत्तम शिक्षक बनण्यासाठी वयाची 40 वर्ष पुरी येतात. त्यामुळे मला उत्तम शिक्षक बनायचं आणि शिक्षकीच्यामध्ये मार्गक्रमण करायचंय.
0: नक्कीच, खूप शुभेच्छा तुला या स्वप्नाकडे.
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: तू गायन करतेस म्हणजे तुला ऐकायला आवडतच असत, मला आवडतात, प्रत्येकाला आवडतात. आणि एक गाणं असं असतं की जे आपल्या मनाशी अगदी जवळ असतं, असं वाटतं की हा या गाण्यामध्ये माझ्याबद्दलच सांगितलं. जर तुझ्या आयुष्यात प्रवास एका गायत व्यक्त करायचा झाला तर ते गाणं कोणतं?
1: तर सदमा चित्रपटातलं, चित्रपट माझा आवडी आहे, त्या चित्रपटातलं ए जिंदगी गले लगाए हे गाणं मला असतं. माझं नाही तर युवा पिढीतील बऱ्याच युवक युवतींच्या आयुष्याला ते प्रेरणा देणार आहे.
0: तर आजच्या कार्यक्रमात हे गाणं ऐकायला आवडेल?
1: नक्कीच नक्की, मला खूप आवडेल.
0: चला मित्र, आनंद घेऊया अंजलीच्या या आवडत्या गाण्याचा.

0: अंजली तू आज इथे आली, तुझे विचार तुझ्या आवडीने आमच्याशी शेअर केल्या त्याबद्दल ते आकाशवाणीतर्फे मी शोर खूप खूप आभार व्यक्त करतो. सोबतच तुझ्या पुढे वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा.
1: खतर सर्वप्रथम आकाशवाणी खूप खूप आभार की त्यांनी मला इथे बोलवलं, मला संधी दिली, मी माझ्या भावना व्यक्त करू शकली, माझे छंद जितकेही जोपास आहेत त्याबद्दल वर्णन करू शकले, त्याबद्दल स्पष्टपणे बोलू शकली, यासाठी चंद्रपूर आकाशवाणीचे मनापासून आभार.
0: मित्रांनो, आज युवास्पंदन कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर करू शकता. तसंच हा कार्यक्रम तुम्ही आकाशवाणी चंद्रपूरच्या युट्यूब चॅनलला ऐकू शकता. त्या वेळ वाया घालवता आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आकाशवाणी चंद्रपूरहून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची अपडेट मिळवा. चला तर मित्रांनो, आजच्या युवास्पंदन कार्यक्रमातून मी किशोर आपला निरोप घेतो. तेव्हा काळजी घ्या, आनंदी राहा, परत भेटूया पुढील युवास्पंदन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत कार्यक्रम युवा स्पंदन. आज या कार्यक्रमात वाचन गायन आणि कविता लेखनाची आवड असलेली युवा मैत्रीण अंजली पोतजे गुहे हिची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत आपण घेतलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सब मेडिकल स्पेशालिटी एका छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध आणि इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: असंच भेटा मार्टकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वास ठिकाण
1: आरोग्याची खरी मानवतकर हॉस्पिटल.
2: शेतामध्ये लक्ष द्या, जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी मर्यादित आजच घ्या.
1: चाळीस वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
0: BA
1: कॉम्प्युटर मेकॅनिकल
0: मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षे इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
1: यामधील प्रभावी प्राध्यापक
0: कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
1: जाज तर निकेतन बालाजी वॉर्ड चपूर संपर्क
0: 9209449985.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवते सोयाबीन बियाणे उन्नी समृद्धी भरघोस उत्पादनाची खरी मर्यादित साठा.

0: adesso chi ha sapere.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट से यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निलाची परंपरा फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क यशोधरा बजाज कॉलेज फार्मसी बंगाल कॅम्प मूल चंद्रपूर संपर्क 9375762218
0: शेतक्रम सुद्या वेळ जाऊ देऊ का रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरस उत्पादना खपरी मर्यादे साठा आज घ्या.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 127 कलम नुसार पात्र नागरिक निष्कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल वरून www.provono.coj.in या वेबसाइट वर मिळवू शकता.
1: शेतक्रमश द्या, वेळ जाऊ देऊ का. रवी सीड लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती सद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आज घ्या.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 11:30 झालेली आहेत. आता अपचरित करीत आहोत कार्यक्रम आठवणींच्या लहरी, नव वर्षांचा प्रवास. निवेदन शीतल धानकोटे आणि मनीषा अरे यांचं. सार करते उमेश दुपारे.
3: नमस्कार, मी शीतल धानकुटे.
4: मी मनीषा रोड.
3: श्रोते हो, नियाना नभातून उमटली ही वाणी, नियाना नभातून उमटली ही वाणी, शब्द शब्दात गुंफली जणू अमृताची गाणी. ज्योतीची मना मनांना जोडे, जी मना मनांना अंतराची सीमा तोडून घेते साऱ्या जगाला प्रेमाच्या धाग्याने जोडून. मनोरंजन प्रबोधन अनज्ञाचा हा प्राश, सुखांच्या या दुनियेतने व्याप अवघे आकाश. जुनिया फन नवठ्यास तूच आमची संजीवनी, सदाहू ते गुंजत अशीच सुंदर आकाशवाणी, सुंदर आशवाणी. आकाशवाणीचा सुरू झालेला हा प्रवास रेडिओच्या एका छोट्याशा लहरीपासून सुरू होऊन आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांना जोडणारा आवाज ठरला आहे. या प्रवासाला 90 वर्ष पूर्ण झालीत. श्रोते हो, आकाशवाणीवरून माहिती, ज्ञान, मनोरंजनाचा झरा अगत विविध कार्यक्रमांचा खळाटकत गेल्या 9 दशकापासून पाहतो आहे. हजर शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती देऊन तृप्त करो, तर कधी महिलांच्या विचारांना मतांना पाठमोग करून देत आरोग्य विषयक सल्ला देऊन सामान्यांच्या मनात गारवा पसरवतो, तर कधी युवकांच्या डोळ्यात आनंद घालतो. की संगीताच्या माध्यमातून या झऱ्याकाठी सर्वसामान्यांचं रंजन होत. बालक, कामगार, कवंत इथं अभिव्यक्त होतात. असा हा नीत, निळा, स्वच्छ, पारदर्शक झरा सदैव खळखळत राहो आणि रस श्रोत्यांमुळे तो अबाधित राहो हीच इच्छा. आकाशवाणीचा हा 90 वर्षाचा काळ व्यक्त करताना अभिव्यक्त झाले प्रकाश आत्रा सर, सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी केंद्र नागपूर.
5: नमस्कार. आकाशवाणी की 90 वर्ष की गौरवशाली यात्रा केवल प्रसारण का इतिहास नहीं बल्कि देश की संस्कृति, संवेदनाओं और जनसेवा का एक स्वर्णिम अध्याय है. इस ऐतिहासिक यात्रा के कुछ वर्षों का

0: भावपूर्ण अवसर पर मैं आकाशवाणी और प्रसार भारती के प्रति हृदय से कृतज्ञता व्यक्त करता हूँ। साथ ही अपने सभी वरिष्ठ अधिकारियों, सहकर्मियों, कलाकारों और श्रोताओं को भी नमन करता हूँ, जिनके स्नेह और सहयोग ने मेरी यात्रा को यादगार बनाया है। आकाशवाणी एक संस्था ही नहीं कि करोड़ों भारतीयों की भावनाओं की धड़कन है, और इस धड़कन का एक छोटा सा हिस्सा बनपा मेरे जीवन का सबसे बड़ा सम्मान है।
1: आकाशवाणी ना विधांगी कार्यक्रम परंपरा जपी आत्म्या हे आकाशवाणी आहे। हा आवाज ही विश्वासाचं प्रत मानला जाऊ। चिंतन शेतकरी मुलांचा मित्र ठरलेला कार्यक्रम कृषीवाणी, आरोग्य विषयक माहिती देणारा कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा हॅलो तर, पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर राष्ट्रवाणी, कामगार सभा गांधीवंदना, बच्चा कंपनीसाठी बालसभा हॅलो फरमाइश हॅलो आपली वर्ड या श्रोत्यांच्या पदांवर आधारित कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम वनित विश्व वनिता मंडळ, गझलांचा कार्यक्रम, मुलाखतींचा कार्यक्रम, सहवासाची सोन पावले, करिअरच्या नव्या दिशा, विविधा चालता बोलता, तरुणांच्या विचारांना व्यासपीठ देणारा युववाणी हा कार्यक्रम, ताणवाणी शेतकऱ्यांना नव्या दिशा देणारा कार्यक्रम, नभोनाट्य रेडिओ नाटकांनी श्रोत्याच्या कल्पनाशक्तीला पंक्ती दिली, गाता रे मेरा दिल असे अनेक माहितीपर मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीने श्रोत्यांना दिले। आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना सेवानिवृत्त सहाय्य निदेशक कार्यक्रम नंद गजभिये मॅडम म्हणाल्या,
2: 2 महिन्यापूर्वी मी इथून सेवानिवृत्त आलेली आहे, तर माझा इथला जे रुजू होण्याचा जो काळ होता किंवा ज्या दिवशी मी रुजू झाले ते आकाशवाणी चंद्रपूर इथेच, आणि मला माझ्या आयुष्यातली एक कलाटणी इथे मिळाली। मला आकाशवाणीत जॉब मिळण्यापूर्वी आकाशवाणी काय हे मला माहिती नव्हतं, रेडिओ ऐकायची पण रेडिओ काय असतं हे माहिती नव्हतं, तिथे बोलतात कसं काय करतात आवाज कसा येतो हे काही मला माहिती नव्हतं। ज्या दिवशी माझी अपॉइंटमेंट झालं असं मला लेट आलं पत्र मिळालं, त्या दिवशी इतका आनंद झाला, पण तू घाबरायलत होतं की आता तिथे गेल्यावर मी कसं करणार, कारण का त्याआधी मला जॉब करण्याचा कुठलाही अनुभव नव्हता। इथे जेव्हा आणि रुजू झाली तर आकाशवाणीचं रेकॉर्डिंग काय असतं ते मला काही माहिती नव्हतं, पण इथे जे अधिकारी होते एक अनिल देशमुख नावाचे कार्यक्रम अधिकारी होते, यशपाल रामावत होते, त्यांनी असं लहान मुलांना बोर्ड घेऊन चालवायला जसं शिकवतात तसं त्यांनी मला यशपाल रामावत सरांनी शिकवलं। आपलं आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण सुरू व्हायचंच होतं, ट्रेनिंग प्रशिक्षण असं सुरू होतं, तर त्यावेळेस कसायचं आपल्याकडे जे ताव असतात ना रेकॉर्ड म्हणतो आपण टर्न असतं त्याच्यावर ते रेकॉर्ड व्हायची, त्याच्यावर निडल ठेवायचे ते चालवायचे, त्याच्यात 5-6 एका साईडनी असत तर टेस्टिंग म्हणून ती लावायला लावायची आम्हाला, आणि ती बसभर आपलं एक संपली की दुसरी रेकॉर्ड लावायची असं। आणि मग ते आमचे जे अधिकारी होते चंद्रपूर जिल्ह्यात जे गावगाव होते ते कुठपर्यंत ऐकायला जातं की किलोमीटर पर्यंत ऐकायला जातं तर त्याचा ते शोध घ्यायचे किंवा त्याचा सर्च करायचे। तेव्हा हे केंद्र सुरू झालं 6 डिसेंबर 1992 ला, आणि माझी अपॉइंटमेंट झाली ती 17 ऑगस्ट 1992, म्हणजे मी 5-6 महिन्याचा काळ इतका चांगला अनुभवला की 10 ते 5 आणि आपलं जे काम सांगितलं अधिकाऱ्याने ते करायचं, आणि कोणत्या गोष्टीला मी नाही म्हणून देत नव्हतं कारण माझा कधीही शिकण्याचा प्रयत्न होता। आजही मी असिस्टंट स्टेशन डायरेक्टर म्हणून निवृत्त झाली, पण आजही मला असं कधी वाटलं नाही की आप पूर्ण शिलोय, मला कधीच झालं नाही। त्याच्यामुळे नंतर 10 डिसेंबरला जेव्हा आकाशवाणी सुरू झाली, आकाशवाणी चंद्रपूर केंद्रात प्रसारण सुरू झालं आणि कार्यक्रम निर्मिती करण्याचं एमएस म्हणजे सादर करायला, तर त्यात कशा मुलाखती घ्यायच्या, भाषण कथा कविता याचं रेकॉर्डिंग कसं करायचं, तर त्या आधी रेकॉर्डच्या मशीन वेगळ्या होत्या, जसं जसं कम्प्युटर नव्हते ते एक मोठे टर्न टेबल होते त्याला सीटी आणायचे त्याला त्याच्यावर रील सारखं असायचं आणि ते रेकॉर्डिंग, तर तेव्हा मला असं वाटायचं नाही की कम्प्युटर मध्ये लवकर होतं वगैरे, जे त्या जे होतं ते आम्ही शिकलो। आणि मग नंतर RN मेसेज रनिंग नेटवर्क वरचे जे मेसेज होते ते मुंबईवरून दिल्लीवरून यायचे आणि ते लिहायचं, तर त्याचा शब्द

शब्द लिहावा लागायचा रजिस्टरवरती मॅन्युअल मध्ये. तर ते काम शिकलो केलं आणि मग नंतर आम्हाला जसं नोकरीला 15-16 वर्ष झाल्यानंतर कम्प्युटर आले तर आम्हाला काही कम्प्युटरचं प्रशिक्षण नव्हतं किंवा आम्ही कम्प्युटर शिकलो होतो पण आपला एक तो लगाम होऊन जातो आपण याचाही शिकलो पाहिजे. जसं आमच्या आपल्या ऑफिसमध्ये कम्प्युटर लागले तर कम्प्युटर मध्ये शिकण्याचा सुद्धा मला खूप शिकण्याची हौस होती. नरेंद्र कुमार ठाकूर आपल्याकडे उद्घोषक ते तर त्यांच्याकडनं शिकले आणि शिकण्याची प्रवृत्ती बघा तर ते मी लिहून घेतलं की कसं सुरू करायचं मग त्याच्यानंतर काय दाबायचं त्याच्यानंतर काय दाबायचं असं प्रॅक्टिस 2 दिवसात आणि 2 दिवस मला कम्प्युटर शिकता आम्हाला. मग ते काय व्हायचं तो कम्प्युटरचा जो हौस राहता त्याची मी मला एक गंमत सांगते. एकदा आमचे निदेशक दिगंबर पिंपळगे नावाचे होते ते मागे राहिले मला म्हणे बस बरं मी बसा कम्प्युटरवरती आणि मला थोडी भीती वाटली ते मागे उभे राहिले आणि पाऊस मी पकडला मला ते अधिकारी मागे असल्यामुळे माझा हात थरथरला तर तो माऊस असा खूप पुढे पुढे सरकत होता म्हणजे ते कर्सरच ना ते खूप मला म्हणे मॅडमचा उंदीर खूप पळतोय. तर ते मला इतकं असं फील झालं की आपल्याला येत नाही पण खरंच ते आपण शिकलो आणि अधिकारी मागितलं की आपल्याला कसं करायला होतं हे पण मला या दिवशी जेवलं आणि अजून सुद्धा मला सांगायला काही अशी भीती नाही वाटत किंवा आपल्या आपण काही चुकलो मला कधी वाटलेलं नाही. तर अशा प्रकारे माझी आकाशाची सुरुवात झाली. पहिले 92 माझं प्रसारण अधिकारी म्हणून मी नियुक्ती झाली होती. त्यानंतर शिकता शिकता कार्यक्रम एक एक गेले आणि रेडिओ ऐकून अनाऊन्सर रिपोर्ट लिहिणं आणि अनाऊन्सरने चुका केल्या की तो रिपोर्ट दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जायचा आणि मग किंवा उद्घोषकने चुका केल्या की त्याला तसा राहण्याचा त्यावेळेचा प्रकार होता. आता अनाऊन्सर काही मुद्दा चुकत नव्हता पण चुका होऊ नये त्यामागचा उद्देश होता. म्हणून एक प्रकारे अनाऊन्सरला चांगल्यापैकी तयार करण्याचं हे एक साधन आहे. तर आम्हाला ते शिफ्ट ड्युटी प्रमाणे शिफ्ट ड्युटी करायच्या म्हणजे ट्रान्समिशन सकाळी 6 वाजता सुरू होतं तर ते सकाळी 9 असायचं सुरुवातीला मग 12 ते 5 मग 6-11 असं शिफ्ट ड्युट्या चालायच्या. तर आम्ही त्याप्रमाणे शिफ्ट ड्युटी असं काय करता 22 वर्ष शिफ्ट ड्युट्या झाल्या. त्यानंतर 2015 माझं कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रमोशन झालं. मार्च 2015 प्रमोशन आल्यानंतर सडनली सप्टेंबर महिन्यात माझी धुळे केंद्रात बदली झाली. त्याच्यामुळे मला एक भीती होती कारण मी 22-23 वर्ष इथे काय नंतर दुसऱ्या केंद्रात जाईन. तर अशा प्रकारे मग मी धुळ्याला जॉईन झाली. तर पहिल्या दिवशी मला इतके तिथले व्यक्ती लाभले. तिथला लायब्रेरियन होता कवटे नावाचे त्यांनी मला मी जेव्हा व्हायला गेली 6 वाजता ते कर्मचारी सहकार येतपर्यंत ते माझ्यासोबत उभे राहिले आणि त्यांनी ओळख करून मी तिथले इंजिनियर होते ते आत आणि त्यांनी मला सांगितलं मॅडम अकेले राहणार कारण माझ्या घरची फॅमिली माझ्यासोबत राहणार नव्हती मला एकटीला तिथे राहायचं. तर त्यांनी सांगितलं की घबराओ हम तुम्हाला साथ है आणि खरोखरच 4 वर्ष मी माझे तिथे कसे घालवले याचं मला बिलकुलही आजही 10 वर्ष आले तिथून आलेला 6 वर्ष आले पण मग त्यांची अजूनही आठवण येते. त्यांनी मला काही साथ दिली त्याचीही सुद्धा मला आठवण येते आणि अजूनही त्यांच्याशी माझं नातं जुळलेलं आहे. पण खरोखरच 4 वर्ष खूपच छान गेली. पुन्हा मी आकाशवाणी चंद्रपूर मध्ये येण्याचा प्रयत्न केला कारण माझी फॅमिली नागपूरला असते तर कुटुंब जवळ असलं पाहिजे आणि आपल्या जाता येता आलं पाहिजे कारण धुळे केंद्र आणि नागपूर याचा डिस्टन्स खूप होतं 500-600 किलोमीटर येणं परवडणार. त्याच्यामुळे मी बदली करून घे चंद्रपूर. आता 2019 मध्ये पुन्हा चंद्रपूर रुजू झाली. नोव्हेंबर 2020 मध्ये माझं सहाय्यक असिस्टंट डायरेक्टर म्हणून 2 नोकरी झाली आणि खरंच मला हे जे 2 प्रमोशन आहे ते आकाशवाणी चंद्रपूर इथे राहून आकाशवाणी चंद्रपूर किंवा चंद्रपूर शहर हे माझं माहेर घर ठरलं आणि इथून मला जी कलाटणी मिळाली ती खरंच शब्दात सांगू शकत नाही. आणि आता सेवानिवृत्त होतनाचं जे माझं इथं जो सत्कार करण्यात आला ज्याला प्रेम मिळालं खरोखरच मी नाही सांगू शकत असा माझा कार्यक्रम राहिला. त्या कार्यकाळात माझ्या आकाशवाणीबद्दल सांगायचं झालं तर मी अनेक कार्यक्रम केले अनेक रूपक केले. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मानवतेचे इलेदार अण्णाभाऊ हे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुद्धा मी एक रूपक केलं आहे. निश्चयाचं महारू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त सुद्धा मी एक रूपक केलेलं आहे. मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जागतिक लोकसंख्या दिनिमित्त समन्वित रूपक परिवर्तन काळाची रज मराठी रंगभूमी यानिमित्त रूपक सादर केलं होतं. मराठी रंगभूमीचे सांस्कृतिक वैभव बाबा

0: यांच्या जयंतीनिमित्त परमयोगी बाबा आपटे हे पुस्तक सुद्धा मी सादर केलेलं आहे. दास नवमीनिमित्त समन्वित कार्यक्रम सर केला होता. दास डोंगी राहतो चिंता विश्वाची लिहितो अशा प्रकारचे हे उपक मी सादर केले आहेत. कोणी त्यांना चांगली साथ दिली कौतुक शब्दात नसेल तरी पण माझ्या मनाला मी चांगलं कार्य केलं असं मला वाटतं. दुसऱ्या कोणाला काय मत हे मी सांगू शकत कोणी सांगू शकत नाही का. मी माझ्या परीने सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला आणि जे अधिकारी मला लाभले सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जसं यशपाल सरांचं सांगितलं अनिल देशमुखांचं नाव सांगितलं चहान सर होते बेसेकर होते आराम साहेब होते दमकर होते पिंपळगरे होते अनेक कार्यक्रम अधिकाऱ्याला लाभले त्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे. मनोहर पोकर सर होते ते पण चांगले सहकार्य करायचे आणि मुख्य म्हणजे माझी एक मैत्रीण होती अश्री पाठक त्या अनिरुद्ध कांबळे आम्ही एकाच वेळी जॉईन झालो 5-6 महिने किंवा वर्षभराच्या अंतराने पण आम्ही 20 वर्ष एकत्र कार्य केलं. 22 वर्ष आमची ड्युटी आल्या आणि सगळे कार्यक्रम म्हणजे आम्ही जे अधिकार होते त्यांनाही कार्यक्रम निर्मितीचा त्यांना मला जो चान्स दिला ते त्याच्यातून आम्ही शिकलो आणि शिकता शिकता अजूनही मला असं वाटतं की सेवानिवृत्त व्हायला नाही पाहिजे. मला जर कोणी विचारलं असतं की तुम्ही सेवानिवृत्त होता का म्हटलं असतं कदाचित की मला अजून 5 वर्ष द्या कारण मी आता करमत नाही. आकाशवाणीची सवय झाली आहे की आकाशवाणीत आल्यानंतर जे फ्रेशनेस होता तो आता वाटत नाही त्यामुळे मी आकाशवाणी चंद्रपूर उंदराची फार ऋणी आहे असं म्हणायचं.
1: अनेक कलाकारांना प्रथम व्यासपीठ देण्याचं श्रेय आकाशवाणी जातो. संकटा काळात आकाशवाणीनं जनतेला त्वरित माहिती उपलब्ध करून दिली. नैसर्गिक आपत्ती युद्धजन्य परिस्थिती सामाजिक आव्हानं यावेळी नागरिकांचा सर्वाधिक विश्वास ज्या माध्यमा वाहिला त्यामध्ये आकाशवाणी अग्रस्थानी आहे. तंत्रज्ञानाच्या या झपाट्यानं बदलणाऱ्या युगात इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांचा प्रभाव वाढला असला तरी आकाशवाणी स्वतःला काळानुरूप बदललेला आहे. FM वाहिन्यांच्या डिजिटल प्रसारण मोबाईल ऍप्स ऑनलाईन सेवेद्वारे आकाशवाणीनं नव्या पिढीशी संवाद साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजे समर्पणाची कर्तव्याची आणि जनसेवी ही गौरव गाथा. ओ श्रोत्या ऐकू येतो तो स्वर उद्घोषकाचा असो पण त्या स्वरागे असतात असंख्य कर्मयोगी कार्यक्रम अधिकारी निर्माता कलाकार प्रसारणाच्या प्रत्येक कणाला तांत्रिक अचूकतेची जोड देणारे अभियंते तंत्रज्ञ अधिकारी त्यांच्या दक्षतेमुळे आवाज 1000 किलोमीटर पर्यंत स्वच्छ आणि स्पष्ट पोहोचतो. स्टुडिओत प्रत्येक प्रसारणामध्ये तंत्रज्ञानाचं कौशल्य आणि संपन्न दडलेलं असतं हे सांगताना सहाय्यक निदेशक आणि कार्यालय प्रमुख किलनाके मॅडम आल्या.
2: आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांना खूप हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो तुम्ही रेडिओवर आमच्या अनाउन्सर्सचा जो आवाज ऐकता आणि गाणी ऐकता त्यामागे एक टेक्निकल यंत्रणा काम करीत असते. बाहेर कुठेही असं सांगितलं की मी आकाशवाणी दूरदर्शन कार्यरत आहे तर लगेच विचार की अच्छा मग तुम्ही बातम्या आहात का. म्हणजे आवाजाचं जे ग्लॅमर आहे आवाज जे ऐकतात आपले श्रोते तर त्याच्या पलीकडे तो आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याकरता एक टेक्निकल यंत्रणा काम करत असते हे बरेच लोकांना म्हणजे माहिती नसतं. तर त्यात मग सगळं इन्स्टॉलेशन पासून आता मी कधी मस्ट बघितला असेल आकाशवाणीचं तर मास्टचं इन्स्टॉलेशन सर्वप्रथम करायला गेल आणि मास्ट अँटिना ज्याच्या थ्रू तुमच्यापर्यंत प्रोग्राम पोहोचवला जातो आणि मग एक ट्रान्समीटर एक माध्यम असं की ज्याच्या थ्रू तुम्ही प्रोग्राम ऐकता. जर यंत्रणात काही बिघाड असल्यास तुमच्यापर्यंत प्रोग्राम तो आम्हाला देता येणार नाही आणि या सर्व गोष्टींच्या साठी जी यंत्रणा सुरळीत कार्य करावं यासाठी आमचे इंजिनियर्सचे फार एफर्ट्स लागतात. इंजिनियर्स हे 3 शिफ्ट मध्ये काम करत असतात. सकाळी 5 जी शिफ्ट सुरू होते रात्री 12 क्लोज डाऊन होतं म्हणजे 3 शिफ्ट मध्ये इंजिनियर्स काम करत असतात आणि आपल्यापर्यंत प्रोग्राम सुरळीतपणे

0: एनी इंटरप्शन म्हणजे कुठले अडथळे न येऊ देता आम्हाला कार्यक्रम आपणापर्यंत पोहोचवायचा असतो. आणि आमचे लिस्नर्स आहेत जे आम्हाला वेळोवेळी जो काही बिघाड असला आहे काही क्वालिटीमध्ये फरक असला आमच्या लिस्नर्सचा आपण आम्हाला येत असतो ते नेहमी आमच्यासाठी स्वागतार्थच आहे. आणि असे गुड लिस्नर्स असणे खरोखर रेडिओ साठी इसेन्शियल गोष्ट आहे ती. तर असेच आमची होती आला जे सहकार्य आम्हाला मिळत राहू आणि छान प्रोग्राम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही नेहमी इच्छुक राहू आणि तत्पर राहू. धन्यवाद.
1: श्रोतो, आकाशवाणी केवळ सरकार प्रसार माध्यम नाही तो आपल्या संस्कृतीचा आठवणीचा आणि रोजच्या जगण्याचा एक अभाज्य भाग आहे. कितीही नवीन माध्यमे आली तरी रेडिओच्या त्या नॉब मधून येणारा आवाज आणि त्यासोबत जुळलेली माणसांची मने कधी जुनी होणार नाहीत. आकाशवाणी कालही प्रासंगिक होती, आजही आहे आणि उद्याही राहील. 90 वर्षाचा हा विश्वास आपल्या साथीचा श्वास, शब्दांना दिला आवाज, आकाशवाणीचा हा साज.
2: हो, 1992 पासून सुरू झालेला हा आकाशवाणी चंद्रपूरचा प्रवास अखंड सुरू आहे आणि चालत जाणार आहे. या प्रवासात अनेक अधिकारी अभियंते यांच्या अविरत अथक परिश्रमातून जनजागृतीचं जनप्रबोधनाचं कार्य सुरू आहे. अनेक उद्घोषक, निवेदक आणि कलावंत यांचा आवाज आज घराघरात पोहोचतो आहे आणि रसिक श्रोत्याच्या मनात निनादत आहे. 1992 पासून सुरू झालेला हा प्रवास अगदी थोडक्यात सांगता येण्यासारखा नाहीच. या दोन भागाच्या कार्यक्रमात आम्हाला शक्य झालं त्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आकाशवाणीच्या या वाटचालीत आपण रसिक श्रोते मायबाप आम्हाला सहज भरभरून प्रेम देत राहील याच इच्छा.
1: कालसेनाच्या पिढ्या अडवल्या, ऋणानुबंध असे जडी, पुढची शतक निनाद हा नाद ब्रह्म सोहळा आकाशवाणीचा. ज्ञान, संस्कृती, मनोरंजनाचा अखंड वाहता जा आकाशवाणीच्या प्रवासाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.
3: आपण ऐकत कार्यक्रम आठवणींच्या लहरी, 90 वर्षांचा प्रवास. निवेदन होतं शीतल धनकुटे आणि मनीषा रोडे यांचं. सर करते होते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: हेलो
0: फरमाइश आणि हेलो आपली आवड कार्यक्रम
1: वा छान
0: अरे कुठे आणि नंबर
1: 0717225434 या फोन नंबर वर
0: आता वेळही होऊन दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील आणि दुसऱ्या आणि चौथ मंगळवारी हॅलो आपली म्हणजे मराठी चित्रगीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं तेही
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत
0: हॅलो

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. दरसे बाबासाहेब आता नेता मेळ हा भगिनींचा कार्यक्रम केंद्राहून काही क्षणातच सहक्षेपित आहोत.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: श्रोते हो, पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं, ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद, समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचं कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणा ना. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरुशिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. त्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती भरतनाट्यम, खरं तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं आहे संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हां, ॲक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हंटल हो मामा चालेल, म्हटलं एव्हरेस्टवर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते तिथं डान्स करते पुन्हा बसते आणि येते, मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले. आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिनं केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियडमध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
0: म्हणजे खरं तर संकल्पना अशी चर्चेत सुचली असं म्हणूया.
1: हो.
0: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात आणि तुमचं डान्स करणं, मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच, कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे, दोन्हीचा वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय

0: जायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीने सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच, कारण इथे प्लेन सर्फेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो, म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा, वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे, त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन तिथे एकटीनच केला होता, समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते. आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता, त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला. आणि मग तो विक्रम, म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते, मला आयडियाच नव्हती की तिथे जाऊन काय असणार आहे. मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला. आणि तो अनुभव माझ्या बरोबर होता, तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती, तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले, परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आहे, आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे, तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू, प्लॅन करू. मग तसं आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं. मग जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. अधेमध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं, आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला, पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
0: ओके, म्हणजे त्याच्यासाठी तयारी
1: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
0: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून. आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती डान्स, तिथे जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला, कारण एक काळजी असते बरोबर की कसं करणार तू काय वगैरे, पण नंतर पण कालांतरानं तयार झाली. आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं, त्याचनंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती. आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे DYP रन असतं रगेडियन जे ऑर्गनाईज करतं, तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती. आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्युम मध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं. आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक नंतर किंवा एक आठवड्यानंतर, ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं, मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ह्या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाही आहे, पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे, त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
0: बरोबर.
2: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची, नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
0: एकूण किती जणी होतात तुम्ही?
1: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता आणि त्यामध्ये आम्ही चौघी जणी होतो ज्या डान्स करणार होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
0: ओके,
1: आम्ही चौघी डान्स साठी
0: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे. ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे, या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो किंवा स्टॅमिना, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही विशेष मेहनत घेतली?
1: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते, त्यामुळे मला काय झालं होतं, गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये, एकदम लास्टला मी पोहोचले होते. कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला, तू डान्स करू शकतीस कितीही वेळ पण चालण्याची सवय नाही आहे तुला म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात, म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाहीये, म्हणून मग मी वर्षभर पुढे एका क्लासला चालत जात होते.
0: बर.
1: हा, म्हणजे मी ते पाळलं कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की वेगळी काही तयारी करू शकेन, पण नाही मी डेडिकेशननं चालत

0: होते म्हणजे माझं तेच माझी तयारी ऍक्च्युली तीच होती आणि मानसिक तयारी.
1: बरोबर.
0: मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू
1: शकतो.
0: त्यामुळे मी त्याच्यावर जास्त फोकस केलं.
1: बरोबर.
0: आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे त्यामुळे तिकडचा तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं म्हणजे त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग.
2: खर तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे त्यामुळे तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून पण काही कारणास्तव त्यांना जमलं नाही. पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं आणि दिव्याचे पण क्लासेस असतात त्यामुळे तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं त्यामुळे मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची रनिंगला पण जात होती मला वाटतं आणि मी माझी वेगळी तयारी म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली नाही
0: म्हणजे अगदी डान्स ठरवलं होतं
1: आपल्याला हे पूर्ण करायचं.
0: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी मध्ये पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं नाही नाही आता तर बसवायलाच लागेल जायचंय आपल्याला. ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितलं आम्ही दिवाळीचा पाडवा आहे ना त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो कारण चौघी चौघीकडे चार ठिकाणी आम्ही मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली. पहिला एक चरण बसवला आम्ही डान्स मधलं आणि मग म्हटलं आता भेटल्यावर बसू आणि भेट काय आमची नंतर झाली.
2: शेवटी
0: आम्ही एअरपोर्टवर सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय आणि मग तिथंच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचो.
1: ही संकल्पना सुचलेली होती म्हणजे ठरलं एव्हरेस्ट वर करायचं मग या मागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं.
0: हा दोन्ही होता ऍक्च्युली म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या आणि मला पूर्ण करायची होती आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना एकाच वेळेला दोन्ही होत आहे. मग दोन्ही होतं आणि मला माउंटन्स खूप आवडतात त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं पण सगळं आम्ही एन्जॉय केलं.
1: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला
0: मग आम्ही विनोद सर आहेत ना तर ते घेऊन जाणार होते आम्हाला तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं टाइम टू टाइम दिलं होतं म्हणजे
2: आयटनरी.
0: हा आयटनरी तर मग आम्ही किती तारखेला निघणार त्यानंतर पोहोचणार मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार मग टायमिंग काय असणार आहे मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी आणि त्यानुसारच सगळं झालं.
1: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते म्हणजे हवामानाच्या दृष्टीनं विचारते.
0: हा असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता सुटेबल होता म्हणून मग आम्हीच त्या बॅच मध्ये आमचं एनरोल केलं.
1: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे ही सगळ्या गोष्टी म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल तुमची कोरिओग्राफी असेल किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता.
0: ओके
1: दोघींनी पण सांगा.
0: आम्ही खूप उत्साही होतो कारण जायचं होतं म्हणून आणि त्यात आणि चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते पण मुलींसोबत माझा एवढ्या लांबचा प्रवास पहिला होता त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
2: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये आणि शेवटी तो दिवस आला आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता. मग आम्ही मुंबईला पोहोचलो, तिथं एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता.
1: बरोबर.
2: आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होतं सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे. पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळलं की अरे बापरे आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती. इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं. त्यामुळे आम्ही
0: पाऊस पडला
2: त्यांनी आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण. पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं ते करत आम्ही तो ट्रेक केला
0: होतो. आणि मध्ये एकदा डान्स पण केला.
2: टँगोचे मोनॅस्ट्री म्हणून आहे जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
0: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
1: तुम्ही ठराविक ठिकाण डान्स साठीच असं तुम्ही ते निवडलं होतं का तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
0: हा ते सरांनीच. आता आमचं कसं होतं एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही. आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स करायचं एव्हरेस्ट बेस कॅम्पला. पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला. नंतर आम्ही काला पठारला केला, काला पठारच्या अलीकडे थोडस. काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस उंच आहे,
2: 1000 फूट.
0: पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो कारण बापरे बाप प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दिवशी
1: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स. -10 डिग्री टेम्परेचर होतं आणि खर तर देवी काय म्हणतात शक्ती असेल त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
0: आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं.
2: वा हो. त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती, त्यामुळे हा परफॉर्मन्स खर तर होऊ शकला.
1: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथं निघताना, म्हणजे हे असू शकेल आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
0: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे हळूहळू पुढे जाईल तसं, दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
1: कॉमन
0: वाटलं आम्हाला ते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर डिंगोचेला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
1: बर
0: असं झालं आम्हाला कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे, ऊन असणार आहे, म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता, तर एकतर पाऊस सुरू झालेला होता आणि प्लस डिंगबोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात.
2: तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगबोचे पासून. डिंगबोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती, तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं. तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असेच पूर्ण गारठलेले हात.
1: बरोबर.
0: हा म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
2: हो. मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच. मग तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवलना वगैरे
1: मॅच
2: होण्यासाठी.
1: बरोबर. पण ते साधारण किती उंच होतं?
2: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं.
1: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचा की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत.
0: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता.
2: आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
0: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला
2: होता. तो आम्ही
0: ते दरवर्षी जातात आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
1: इतक्या वर्षानंतर.
0: तो आत्ताच झाला होता, आमचीच परीक्षा होती.
1: मग मी आता तेच विचारत होते की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही.
2: डेफिनेटली वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये होतं.
0: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू आणि परत जाऊ. आमचं इथपर्यंत बोलणं झालं.
1: चल, वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असताना आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो. म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथं जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
0: ना प्रत्यक्षात एकदमच वेगळं, कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं. त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं. खरं तर

0: सगळं करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण.
1: बर,
2: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हती एवढे दिवस.
3: कारण म्हणतेस तसं पाणीच अव्हेलेबल नसेल.
0: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला.
2: बॉडी
0: टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
2: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं. तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
3: साधारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
2: 14, आम्ही 14 दिवसांचा केला
0: ट्रॅव्हलिंग आणि बाकी सगळं 17 दिवस.
3: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचा डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही मुद्दामून रिस्ट्रिक्शन घालून घ्या किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्टच पदार्थ खावे?
0: ऍक्च्युअली तिथं मिळतं फार कमीच. बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक मग नूडल्स वगैरे
2: म्हणजे ब्रेड बेस वाले
0: सगळे असे मिळतात. म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खरं तर स्पायसी काय फार खातच नव्हतं. बेसली दाल भात किंवा जर असं फारच बदल
2: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं
0: कारण
3: साहजिक
0: चवच नसते. मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये. मग आम्ही मग आलू पराठा मागव किंवा असं आलू पराठा पण आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस.
3: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
2: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन होईपर्यंत. पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती. म्हणजे गेलीच होती सगळ्यांची.
0: आम्हाला ब्रेकफास्ट पण जात नव्हता. होय, ब्रेकफास्ट पण जात नव्हता आम्हाला. असं कसं बस तिघांमध्ये एकच काय तर ब्रेड घेतला.
2: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले पूर्ण ग्रुपच की दोघात तिघात एक डिश घेऊया.
3: रेग्युलर ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे त्यात तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथं डान्स करणार होतात. तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणं ते काय काय घेऊन गेला होता?
0: आम्ही तर ड्रेस शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती मेकअप सगळं ऑर्नामेंट सगळं घातलेलं. फक्त
3: घालून तुम्ही थोडक्यात
2: शेवटचा टप्पा आम्ही तसा केला. आधीचा
3: एवढा होता साधारण
0: 7-8 किलोमीटर तरी असेल.
2: हा पण ना
0: जायला फार वेळ नाही
2: पण ना तो तो छोटा काउंट वाईज छोटा वाटतो पण खूप अवघड असतो. म्हणजे टफ असतो
0: पण पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचं असतो
2: आणि प्लस आणि स्पीड एकदम स्लो असतं. स्पीड आपलं कमी झालेलं असतं.
3: ऑक्सिजन लेवल कमी असतं.
2: हा त्यामुळे
3: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागला ऑक्सिजन?
2: नाही, लकीली काही नाही घ्यायला लागलं. म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता. म्हणजे कोणाला काही
0: थोडा त्रास झाला मला. म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला त्यामुळे श्वास घ्यायला ताप पण आला होता मला. हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला. पण तरी काय म्हणतात एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
2: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले नाही एका ठिकाणी किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे इतर सामान आमची सॅक सोडली तर. मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं.
3: म्हणजे नुसतं वेशभूषा नाही बरोबर
2: आहे. हा म्हणजे ते छोटं छोटं सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे
0: पण नाही ते ट्रेक करताना जाणवलं
2: होतं. म्हणजे असं हे म्हणजे हे भरून यायचं.
3: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर
2: येतो. त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललो.
3: ऍक्च्युअल पोहोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोहोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
2: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते आणि बाकी काय जे नेहमीचं होतं हँड ग्लोव्स वगैरे ते होते. पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते.
3: काय सांगते?
2: हो खूप तास लागले. आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो. आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं. म्हणजे ऍक्च्युअली

0: मी कधी थकत नाही. मी जेव्हा ठरवते काहीतरी ना, मी ते केल्याशिवाय थांबत नाही. हा माझा स्वभाव आहे. पण ना, मी यावेळेला खरंच थकले होते. आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो, एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो, तिथं मला असं झालं की मला बास, आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं. आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात. आणि मी स्वतःलाच सांगायला लागले, काय बोलायला लागली अशी, एकच टप्पा राहिला आता, एकच. पण नाही, तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती. आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
1: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती, त्यामुळे मला पण थोडंसं खचल्यासारखं झालं होतं की मिताली, म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये, काय हे. म्हणून
0: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून.
2: कारण वातावरण पूर्णच वेगळं
0: हो ना हो ना.
2: आणि आपल्यालाच नसते,
1: कधीच गेले नव्हते, त्यामुळे मला काहीच अनुभव नाही. आणि ते झाल्यावरती मला मग आईबाबांची खूप आठवण येत होती तेव्हा. कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आई बाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं. मग मी बाबांना फोन केला, बाबा असं असं झालंय म्हणून. बाबा म्हणले, काय नाही मिताली, काळजी करू नको, झालं नाही डान्स, जाऊ दे, तू खरं सुखरूप घरी ये. पण नाही, मला डान्स करायचाच होता.
0: ते मात्र तिचं ठाम होतं, म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं, नाही मला डान्स करायचं.
2: आता हे जे तू बोललीस, ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
1: खूप चांगला होता. म्हणजे खरं तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे, कुठली पण गोष्ट असू देत. फक्त हे ट्रेकिंग नाही, पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई मला खूप चांगला मार्ग देते. नुसतं डान्स पुरता नाही, पण एक काय म्हणतात, खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे.
0: माझ्या मुली पण गुणी आहे, दोन्हीकडनं
2: नाही. अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे, तसं गुरुलाही चांगल्या शिष्या मिळणं.
0: मी पण त्यासाठी ब्लेस्ड
2: आहे. हा, त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत, हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात, म्हणजे शूज वगैरे काही नाही, बाकी काही गोष्टी नव्हत्या, म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला सुद्धा.
0: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली, डोकं मोकळं नाही ठेवायचं.
2: आणि साधारण टेम्परेचर किती होतं तिथे?
1: -10
0: होतं.
2: बापरे.
0: ग्लोव्ह पण नंतर काढले होते,
2: दिसायला पाहिजेत म्हणून. आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
1: 6 ते 7 मिनिटं आमचा परफॉर्मन्स.
0: म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता, आणि एक होता तो 6.5-7.5 मिनिटं.
2: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणू एक 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे.
0: बरोबर.
2: ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं, ह्यातला फरक काय जाणवला?
0: खूप फरक आहे. एकतर सरफेस, आपल्याकडं आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही, किती पाय मारा कसेही करा. पण आणि जागा भरपूर असते. ओके, तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी.
2: कारण
0: आणि कसं झालेलं, स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना, आणि बर्फात करूच शकत नव्हतो आम्हाला. तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगं तिथं बर्फ असणार आहे, कसं करणार आहे तुम्ही? म्हणजे असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे, म्हणजे तिथंपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडंसं अजून वरती तिथे एक काहीतरी होतं. मग तिथे
1: स्नो नव्हता, पण खडक होते. एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे माऊ एवढीच जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला. आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर. आणि ते काय होतं, थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते. आणि आदल्या दिवशी चार्ज केला होता तो, आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
2: गारठला,
0: हा तोही गारठला, आणि आवाज हवा होती ना.
1: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हता, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला. कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेर्पा असतात, जे त्यांचे घोडे किंवा घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता, आणि तो असं गाणी, ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जात होता, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला. बघूया काय,
0: जमा फॉरेनर्स
1: वगैरे पण असे काय काय तर वेगळं दिसतंय म्हणून. मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं.
2: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल?
0: खरंच ना,
2: खरंच ना.
0: आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
2: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का?
0: हा, आमच्या ट्रेक मधले एक थोडे जण होते, 4-5 जण होते. आणि

0: बाकीचे बाहेरचे होते, फॉरेनर्स असे होते आणि शेरपा होते.
1: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली? कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
0: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत. त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी. म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
1: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का?
0: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचं हेल्पिंग नेचर आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळमधले. म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण गेला होता, आत्ता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
1: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन. त्यावेळेची भावना
0: छान वाटत होता, थंडी तर वाजतच नव्हती.
2: गायकांना थंडी वाजत नव्हती, आम्हाला डान्स करताना थंडी वाजत नव्हती. कारण काय माहिती, ते होऊन गेलं डान्स, दम पण लागला नाही.
0: एक मिनिट विदाऊट काही राहणं पण जास्त जास्त अवघड होत.
1: बरोबर. पण तुम्ही 13 मिनिटं तशा होता तशाच,
0: आणि आधीचे 4-5 मिनिटं
2: घुंगरू वगैरे घालायला वगैरे. आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे.
1: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
0: आम्हाला. डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं. म्हणजे नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं. पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतका छान सपोर्ट केला. कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं. पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित त्या ते एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
1: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल.
0: किती सुंदर,
1: एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण, आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय.
0: सुंदर वाटत होतं तिथे, म्हणजे आजूबाजूला बघताना. पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता. आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलेलं होतं. त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य.
1: किती सुंदर, म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात. पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरन खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही तसं नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होता,
1: तर काही असा वेगळा त्रास काही नाही झाला. म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं.
0: बरं.
1: आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं.
0: बरं.
1: पुढच्या प्रवासासाठी. आणि ना आलो आम्ही, चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि तो दिवस खूप मोठा होता. संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय. मला असं आठवते, तसं मला वाटते 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही. म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
0: साधारण किती वेळाचा?
1: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला. म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण दृश्य खूप छान होतं. म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो, तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी. म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठं दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच. आणि हा संपतच नव्हता. शेवटी रडायला आलं. आता बास. म्हणजे मी कधी रडले नाही या ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास, आता बास संपव ट्रेक हा.
0: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं, आपला हे जो काही आपण ठरवलंय

0: जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी. त्यामुळे त्या प्रति जी आपली वाटचाल असते त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाहीये.
1: करेक्ट, तसं झालं असेल कारण हे फिलिंग आमच्या सोबत जे अजून होते ना त्यांना सेम एवढं नाही आलं. आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला
0: जनरली. इव्हन मी तुला सांगते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं सोपं होतं त्यामुळे त्यावेळी आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
1: कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना त्यांनी छान एन्जॉय केला तो ब्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला पॅर. ही लवकर आली, ही हेलिकॉप्टर आली मिताली खाली,
2: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो त्यानंतर आम्ही बरेच लोक म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते.
1: 5-6 लोक सोडले तर
2: सगळेच आम्ही हेलिकॉप्टरनं खाली आलो होतो लुकलापर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसली होती. आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेच. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान, म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खरं तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे. त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
1: जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं आणि तिथल्या रात्रीचं टेम्परेचर 19 वगैरे -19
2: असं. अरे बापरे आता परत इथं एक रात्र काढायची आहे असं झालं.
1: सगळ्यांना थोडस चॅलेंजिंग होतं. मी मात्र येताना मजा केली म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
0: खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला, तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट एव्हरेस्टलाच
2: गेले.
0: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता.
2: खूपच छान होता अनुभव. खरं तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं ट्रेक्स वगैरे हे आत्ता करायला ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलो तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
0: तिघी पण
1: हो ना आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केला आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प आधी मध्ये कुठं काय नाही.
0: बरोबर.
1: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठल्या ट्रेक्स करावेसे वाटतायत.
0: ट्रेक साठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच. अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
1: घरच्यांचं
2: होय, आई बाबांचं
0: आणि बाकी
1: शुभेच्छुक म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी म्हणजे कसं असतं माहितीये शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते. शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत पण ती मनात आहे आमच्या.
0: बरोबर.
1: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो. आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते. ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे खूप आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते. म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते. म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता डॉक्टर अनिता काकू पण होत्या. आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली म्हणजे हेल्थ वाईज. म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे. म्हणजे काही लागलं तर बघायचे
2: द्यायचे.
1: हा
0: कारण आवश्यकता होती या गोष्टींची. कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
1: राहणं
0: हे तितकंच महत्त्वाचं होतं.
1: जसं की आता हिला थोडा मितालीला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला वोमेटिंग आणि लूज मोशन झालं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
0: बरोबर.
1: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग

0: म्हणजे बाकीचे पण सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम म्हणजे सगळे चांगले.
1: एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असं बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या
0: काकूंनी
1: दिला होता तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
0: त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या
1: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या, झोपेच्या गोळ्या,
0: त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे, कुणाला काय पाहिजे हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे.
1: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतो, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल, आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय, आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून, आणि आले रात्री नॉक केलं आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली घे, हा हे होतंय हे नसतंय होत तरी पण घे.
2: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट
1: होता, फॅमिली सारखं, म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं.
2: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्याजणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत, त्यांनाही तेवढंच
0: आनंद होता. तो वेळ त्यांच्यासोबत पण खूप छान गेला आमचा. हा
2: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला, तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
0: डिफिकल्ट ऍक्च्युली पूर्ण ट्रेक मध्ये आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद, म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, गरम पाण्यासाठी वेगळे चार्जेस, वायफायचे वेगळे चार्जेस असे चालू होत होतं, त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
1: नाही माझा झाला होता,
0: झाला
1: मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते, तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे, तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून, आणि मग बाबा म्हणले की अरे वा खूप छान, म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते, माईचं तर असं म्हणजे मला आठवत आहे की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होत,
2: साहजिक आहे कारण
1: मग लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
0: बरोबर, मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना, डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला, बरोबर, तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
2: बर बर बर. एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
0: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाही
2: आहे. यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
0: नाही, हा पहिलाच होता, आम्ही सेटर आहोत.
2: खूप मस्त, खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता. ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहतंय, तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडस सांगणं.
0: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या, सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या, तिनंच तर हा मार्ग दिलाय आणि मी आज इथे आहे.
2: खरंय,
0: म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय, त्यामुळेच मी आज इथं आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या, मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले, म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्याचा सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
2: त्यानंतर केवढी होती?
0: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे, गोव्यामध्ये एकानी ऑर्गनाईज केला होता आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार. आणि योगायोगानं माझ्या मामाने एक न्यूज बघितली गोव्याच्या मामाने, तर तिथं माझा एनरोलमेंट केला आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता. तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते, पण हे खूप कमीदा बोललं जातंय माझ्याकडनं. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला, मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये.
2: बरोबर.
0: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
2: बरोबर.
0: मग 2016 दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं,
2: दुसरं कुठलं?
0: लावणीमध्ये
2: केलं. बरोबर.
0: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं,
2: आणि वैयक्तिक
0: आणि मग एव्हरेस्ट बेस केलं.
2: पुढचं उद्दिष्ट
0: आहेत, अजून आहेत 2-3-4 असतील, आता हळूहळू ते करणार, काम सुरू केलंय थोडं.

0: असं एकाचं, पण परत काही गोष्टीमध्ये आल्या त्यामुळे थांबलंय, आता परत सुरू करीन.
1: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
0: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल, मिताली आमची तपस्यासिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये.
1: बरोबर.
0: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे त्याचा.
1: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
2: मी सध्या एम ए करते भरतनाट्यम मध्ये, आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याची सत्ता तयारी.
0: ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये, दुसरं सेकंड मास्टर्स.
2: आणि बी एड पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च पण करायचा माझा आहे प्लॅन.
1: बर, त्या दृष्टीने. आणि शिकणं सुरूच आहे?
2: शिकणं सुरूच आहे, शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येतं, आयुष्यभर
1: कलेमध्ये असं नसतं. असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील, पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही, ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं. त्यामुळे तशीच साथ ती राहते आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार, पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही, त्याचं जे काही वजन आहे, ते जे काही वेटेज आहे, ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
0: हे कधीच नाही विसरू शकणार
1: हे क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा.
0: अशीच
1: भरपूर आणखी काही विक्रम करा, खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे, हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असत्या तर अजून आम्ही मजा आली असती, पण ते इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच, खरं
2: थँक्यू सो मच मनापासून इथं बोलवण्यासाठी.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची.
1: वनिता मंडळ भगिनींसाठीचा हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजतोय. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. टक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना